सो आयव्हीएफ फेल होण्याच्या आधी आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय हे समजून घेऊयात. आयव्हीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की आयव्हीएफ सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो. याच्यामध्ये दोन भाग असतात. एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे आयव्हीएफ मध्ये प्रेग्नन्सीने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला ते होणं. दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे. तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये. तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी हे सिमिलर प्रिन्सिपल वापरतात. आयव्हीएफची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल.

0: तो फक्त 20% आहे. 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते.
1: बरं,
0: तर 20% सक्सेस रेट आहे. आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही. हा पण हा घटू शकतो. कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं. तर IVF फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल. डॉक्टर हुशार हवाय, त्याला IVF मधलं सगळं ज्ञान हवंय. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्याच्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं आहे.
1: बरोबर आहे, बरोबर.
0: तसंच IVF कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताड होत जातं. लठ्ठपणा आल्यावर तो पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं अस्तर रेताड झालं तर त्या रेताड जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या. IVF जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात. इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय,
1: त्याचं
0: स्किल चांगलं हवंय. आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं? आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
1: बरोबर.
0: तर बीज खराब का होतं? तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते. लठ्ठपणा जसं वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया, अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं. आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेल्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या. आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या, त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो. कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
1: बरोबर.
0: साधारणतः IVF फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं IVF कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे, आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे, आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीजे आपण वापरतो ते चांगले हवेत. IVF फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
2: फॉर द बेनिफिट ऑफ पेशंट्स विथ कंजेनिटल हार्ट डिझीज अँड फॉर द फॅमिलीज टू बेटर अंडरस्टँड दिस, Dr. Robin Pinto

0: କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ରହେ ସେଟା ଫାଷ୍ଟିଂ ପିପିରୁ ଜଣାପଡ଼େ ନାହିଁ। ଆଉ ଯଦି ଆମେ ଏଚ୍ ବି ୱାନ୍ ସି କରିବା ସେଟା ଲାଷ୍ଟ ତିନି ମାସର ବା ଦୁଇରୁ ତିନି ମାସର ଏଭରେଜ୍ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କହେ କେତେ ରହୁଛି। ବାକି ଆମର ଯେଉଁ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଏବେ ଯେଉଁ ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଚଉଦ ଯେଉଁ ଆମ 1440 ମିନିଟ୍ ଅଛି ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ, ସେଇ ଭିତରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଉପରକୁ ତଳକୁ ହେଉଛି ବା ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ କେମିତି ହେଉଛି, ଯେଉଁ ଭେରିଏସନ୍ ହେଉଛି ତାକୁ କୁହାଯାଏ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି। ଏଇଟା ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷଟା। ଆଉ ଗୋଟେ ହେଲା ଯେଉଁ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ଟାଇମ୍ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ମାନେ ରେଞ୍ଜରେ ରହୁଛି। ରେଞ୍ଜ ହେଲା 70-180 mg/dL। ତ CGMS ହେଲା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ। ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ଟାଇମ୍ ଅଛି 24 ଘଣ୍ଟାରେ, ପୁରା 1440 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ ଆମକୁ ଜଣାପଡ଼ିବ ଗ୍ଲୁକୋଜ୍ କେତେ କେତେ ରହୁଛି ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ କେତେ ରହୁଛି। ତ ଏହାକୁ କୁହାଯାଏ CGMS, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ। ସିମ୍ପଲ ଲାଙ୍ଗୁଏଜ୍ରେ ଏଇଟା ହେଲା ଆପଣଙ୍କର ଯେମିତି ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ, ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ। ତ ଏଇଟା ହେଲା ଏଟ୍ ପ୍ରେଜେଣ୍ଟ ଦ ବେଷ୍ଟ ମନିଟରିଂ ପାରାମିଟର ହେଲା। ତ ଏଠି ଆମ ଯେଉଁ ଟ୍ରାଇସେପ୍ ମସଲ ଅଛି, ଏଠି ଗୋଟେ ସେନ୍ସର ଟାଇପ୍ର ଲାଗେ, ସେଇଟା 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଲାଗିକି ରହିବ। ଆପଣ ସେଇଟା ଲଗେଇକି ସବୁ ଜିନିଷ କରିପାରିବେ, ଗାଧେଇ ପାରିବେ, ସମୁଦ୍ରରେ ଗାଧେଇ ପାରିବେ, ସୁଇମିଂ ପୁଲ୍ରେ ଗାଧେଇ ପାରିବେ, ସବୁ କରିପାରିବେ। ସେଇଟା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ଲି ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଚେକ୍ କରୁଛି। ସେଟାକୁ ସେଟାକୁ କୁହାଯାଏ ଇଣ୍ଟରଷ୍ଟିସିଆଲ୍ ଫ୍ଲୁଇଡ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍, ଆପଣଙ୍କ ଚେକ୍ କରୁଛି ସେ। ଆଉ ଗୋଟେ ରିଡର୍ ଥାଏ, ସେ ରିଡର୍ ଯେ ପାଖକୁ ନେଲେ ସ୍କାନ୍ କରିଦିଏ ଆପଣଙ୍କର ସୁଗର କେତେ ରହୁଛି। ଆପଣ ମୋବାଇଲ୍ରେ ଦେଖିପାରିବେ, ଲ୍ୟାପଟପ୍ରେ ଦେଖିପାରିବେ, ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଦେଖିପାରିବେ। ଏବେ ଆପଣ ଡିନର୍ କରିବାର ଆରମ୍ଭ କଲେ, ଡିନର୍ କରିବା ଆଗରୁ ଆପଣ ସ୍କାନ୍ କରିକି ଦେଖିପାରିବେ କେତେ ରହୁଛି। ତ 24 ଆୱାର୍ ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଟାଇପ୍ର ଜିନିଷ ସେଇଟା। ତ ତାକୁ କୁହାଯାଏ କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ। ଏଇଟା 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ରହେ, 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ରିପୋର୍ଟ ଆସିଯିବ। ସେଇଥିରେ ଦୁଇଟା ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ, ଗୋଟେ ହେଲା TIR, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, ସେଇଟା ସବୁଥିରେ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ। ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ମାନେ 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ସମୟ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର 70-180 ମିଲିଗ୍ରାମ୍ ଭିତରେ ରହୁଛି। ଯଦି 70-100 ମିଲିଗ୍ରାମ୍ ଭିତରେ ଆପଣଙ୍କର 24 ଘଣ୍ଟା 1440 ମିନିଟ୍ ରହିଲା, ତ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ 100%, ସେଇଟା ସବୁଥିରୁ ବେଷ୍ଟ ସିଚୁଏସନ୍, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ 100%। ତ ମିନିମମ୍ ଅପ୍ଟିମମ୍ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ମୋର ଦେନ୍ 70% ଯଦି ରହିଲା, ଆମେ ତାକୁ ଅପ୍ଟିମମ୍ ବୋଲି କହୁ ତାକୁ। ଆଉ ଗୋଟେ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ମାନେ କେତେ ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ ହେଉଛି ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ସେଇଟା ବି ଆମ CGMS ଜଣାପଡ଼େ। ତ ଏଇ ଦୁଇଟା ପାରାମିଟର ବହୁତ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ଆଣ୍ଡ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି। ଏଇ ଦୁଇଟା ଆମ CGMS ବା ତାକୁ AGP ବି କୁହାଯାଏ, ଆମ୍ବୁଲେଟରୀ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ପ୍ରୋଫାଇଲ୍। ଏଇଥିରେ ଏଷ୍ଟିମେଟେଡ୍ HbA1c ବି ଆସିଯାଏ ସେଇ ରିପୋର୍ଟରେ। ତ ଏଟ୍ ପ୍ରେଜେଣ୍ଟ ଏଇଟା ସବୁଠାରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ। ଆମକୁ ଖାଲି 2 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ ଜାଣିକି, 1438 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ ନ ଜାଣିକି ତାର ଟ୍ରିଟମେଣ୍ଟ କରିବା ସେଇଟା ଭଲ ନା 1440 ମିନିଟ୍ ବା 24 ଘଣ୍ଟା ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଦେଖିପାରିବା ସେଇଟା ଭଲ। ଏଇ ବିଷୟରେ ମାନେ ଏଇ ପଏଣ୍ଟ ହେଲା ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ କି CGMS ଏବେ ହେଲା ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ। ଆଉ ଗୋଟେ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଲାଇନ୍ସ ଅଛି ଯେ HbA1c ଇଜ୍ ଦ ଓଲ୍ଡ ଷ୍ଟାଣ୍ଡାର୍ଡ଼, CGMS ଇଜ୍ ଦ ଗୋଲ୍ଡ ଷ୍ଟାଣ୍ଡାର୍ଡ଼, ସୋ ଏଇଟା ମନେ ରଖିବେ। ତ HbA1c କରିବା କଥା, ସେଇଟା ବେଟର୍ ଦେନ୍ ଫାଷ୍ଟିଂ ଏଣ୍ଡ PP, ବଟ୍ CGMS ଏଇଟା ହେଲା ନୂଆ କନ୍ସେପ୍ଟ, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ। ଇଜ୍ ଇଟ୍ ବେଟର୍ ଦେନ୍ HbA1c, ଇଜ୍ ଇଟ୍ ବେଟର୍ ଦେନ୍ ଫାଷ୍ଟିଂ PP? ୱେଲ୍, ଡିପେଣ୍ଡିଂ ଅନ୍ କେସ୍ ଟୁ କେସ୍ ବେସିସ୍। ତ ଡାଇବେଟିସ୍ ଟ୍ରିଟମେଣ୍ଟରେ ଇଣ୍ଡିଭିଜୁଆଲାଇଜେସନ୍ ଇଜ୍ ଦ କି। ସବୁ ଡାଇବେଟିସ୍ ପର୍ସନ୍ ମାନେ ଅଲଗା, ସମସ୍ତଙ୍କ ସିଚୁଏସନ୍ ଅଲଗା, ସମସ୍ତଙ୍କ ମନିଟରିଂ ଅଲଗା। ତ ଏଇଟା Type 1 ସମସ୍ତଙ୍କୁ ଆମେ CGMS କରିପାରିବା, Type 2 କେସ୍ ଟୁ କେସ୍ ବେସିସ୍, Type 2 ଡାଇବେଟିସ୍ରେ କେସ୍ ଟୁ କେସ୍ ବେସିସ୍ରେ ଯଦି ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ବହୁତ ଫ୍ଲକ୍ଚୁଏଟ୍ ହେଉଛି, କେବେ 250 ରହୁଛି, କେବେ 70 ହେଇଯାଉଛି, କେବେ ହାଇପୋଗ୍ଲାସେମିଆ ହେଉଛି, କେବେ ହାଇପରଗ୍ଲାସେମିଆ ହେଉଛି, ତା ମାନେ ବହୁତ ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ ହେଉଛି। ତ ଏଇଟା ଦିନର କେଉଁ ଟାଇମ୍ରେ ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ ହେଉଛି, ଖାଇବା ଆଗରୁ, ଖାଇବା ପରେ, ଦିନର କେଉଁ ଟାଇମ୍ରେ, ସେଇଟା ଜାଣିବା ପାଇଁ CGMS ସବୁଥିରୁ ବଢ଼ିଆ। ତ CGMS ମାନେ କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ, ଏଇଟା ଆମେ ୟୁଜ୍ କରିପାରିବା ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ପାଇଁ। ଏଇଟା ୟୁଜ୍ କଲେ ଦେଖାଯାଇଛି ରିସର୍ଚ୍ଚ ଷ୍ଟଡିରୁ ଯେ କମ୍ପ୍ଲିକେସନ୍ସକୁ ପ୍ରିଭେଣ୍ଟ ବି କରାଯାଇପାରିବ। ତ ଆମେ ଜାଣିଲେ ସେଇ ଜିନିଷକୁ ମ୍ୟାନେଜ୍ କରିପାରିବା, ମ୍ୟାନେଜ୍ ଡାଇବେଟିସ୍କୁ ଯଦି କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ରଖିବା କମ୍ପ୍ଲିକେସନ୍ସରୁ ପ୍ରିଭେଣ୍ଟ କରିପାରିବା। ତ ଅଲ୍ଟିମେଟ୍ ଗୋଲ୍ ଅଫ୍ ଡାଇବେଟିସ୍ ଟ୍ରିଟମେଣ୍ଟ ଇଜ୍ ଟୁ ପ୍ରିଭେଣ୍ଟ ଦ କମ୍ପ୍ଲିକେସନ୍ସ ଅଫ୍ ଡାଇବେଟିସ୍। ତ ଡାଇବେଟିସ୍କୁ କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ରଖନ୍ତୁ, ସୁସ୍ଥ ରୁହନ୍ତୁ। ଥ୍ୟାଙ୍କ ୟୁ।
1: നമസ്കാരം, ഞാൻ ഡോക്ടർ രാജ്മോഹൻ, എൻഡോക്രിനോളജിസ്റ്റ് ആൻഡ് ഡയബറ്റോളജിസ്റ്റ്, കിംസ് ഹെൽത്ത് ട്രിവാൻഡ്രം ആൻഡ് കിംസ് മെഡിക്കൽ സെന്റർ മണക്കാട്. ഞാനിന്ന് പറയാൻ പോകുന്നത് പ്രമേഹം എന്ന ജീവിതശൈലി രോഗത്തെക്കുറിച്ചാണ്. പ്രമേഹം എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ നാട്ടിൽ അതിൻ്റെ എണ്ണം എന്നും അനുദിനം കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പം തൊഴിലിടത്ത് തന്നെ 20% ആൾക്കാർക്ക് പ്രമേഹം ഉണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതൊരു ജീവിതശൈലി രോഗമായതുകൊണ്ട് തന്നെ നമ്മുടെ രീതികളും നമ്മുടെ ആഹാരത്തിൻ്റെ രീതിയും എൻ്റെ എക്സസൈസിൻ്റെ ഒക്കെ രീതി അനുസരിച്ചാണ് ഇപ്പം പ്രമേഹത്തിൻ്റെ അളവ് കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. കാരണം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ അമിതവണ്ണം ഒരു പ്രധാന ഫാക്ടറാണ്. ഇപ്പം അമിതവണ്ണമുള്ള ആൾക്കാർ നമ്മുടെ നാട്ടിൽ വളരെയധികം അധികരിച്ചിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇത് നിയന്ത്രിക്കാനായിട്ട് നമ്മൾ വളരെയധികം എല്ലാവരും പറയുന്നതാണ്, അതായത് ഡയറ്റ് ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക. പക്ഷേ ഇതൊക്കെ പ്രാവർത്തികമാക്കാനായി നമ്മൾ സമയം കണ്ടെത്തണം. ഇപ്പം എല്ലാവരും ബിസി ലൈഫാണ്, ഓരോ ജോലിയിലെ തിരക്കിൽ ഇതിനൊന്നും സമയം കിട്ടാറില്ല. അപ്പം അതിന് സമയം കിട്ടി പ്രമേഹ രോഗികൾ ഇതിനു വേണ്ടിയിട്ട് ഒരു 45 മിനിറ്റ് 30-45 മിനിറ്റ്സ് എക്സസൈസ് ചെയ്താലേ ഷുഗർ നല്ല കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. പിന്നെ ഇപ്പം ലേറ്റസ്റ്റ് കോൺസെപ്റ്റ് എന്ന് പറയുന്നത് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ്, അതൊരു പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കോൺസെപ്റ്റാണ്. ഈ ഒരു 5 വർഷത്തിനകത്ത് വന്ന കോൺസെപ്റ്റാണ്. അതായത് ഷുഗറ് പ്രമേഹം 5 വർഷത്തിനകത്താണ് നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അമിതവണ്ണമുള്ള ആൾ അല്ലെങ്കിൽ ഓവർ വെയിറ്റ് ഉള്ള ഒരു പ്രമേഹ രോഗി 10-15% വരെ അവരുടെ അമിതഭാരം വണ്ണ വെയിറ്റ് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ഷുഗർ നോർമൽ രീതിയിലോട്ട്, അതായത് HbA1c എന്നൊരു ടെസ്റ്റ് എല്ലാവരും കേട്ട് കാണും, 6.5 താഴെ കൊണ്ടുവരാനായിട്ട് പറ്റും, അതായത് വിത്തൗട്ട് മെഡിക്കേഷൻ. അതൊരു വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ഒരു പഠനം UK ഇന്ത്യയിലും നടത്തിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ പ്രമേഹം ഇല്ലാത്ത സിറ്റുവേഷനിൽ നമുക്ക് പോകാൻ പറ്റും. ഇതൊരു വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഗുഡ് ന്യൂസാണ്. അപ്പോൾ പ്രമേഹ യങ് ആയിട്ടുള്ള ഇപ്പം 30-35 വയസ്സുള്ള പ്രമേഹ രോഗികൾ ഇഷ്ടംപോലെ പുതിയതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. അവർക്ക് അമിതവണ്ണവും ഈ ഹോം വർക്ക് ഫ്രം ഹോം ഒക്കെ കാരണം വരുന്ന ഒരു അസുഖമാണ്. അപ്പോൾ അതൊക്കെ അവർക്കൊരു ഇതൊരു നല്ല ന്യൂസാണ്. അവരിപ്പം വെയിറ്റ് 10-15% നമുക്ക് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ എന്തായാലും നമുക്ക് പ്രമേഹം നമുക്ക് മാറ്റാൻ പറ്റും. അറ്റ്ലീസ്റ്റ് ഒരു 10-15 വർഷം നമുക്ക് പ്രമേഹം ഇല്ലാത്ത ഒരു സിറ്റുവേഷനിൽ പോകാൻ പറ്റും. അപ്പോൾ അതാണ് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ് എന്നുള്ള ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കോൺസെപ്റ്റ്. പിന്നെ ഈ വേൾഡ് ഡയബറ്റീസ് ഡേ 14th November എല്ലാ വർഷവും നമ്മൾ ഡയബറ്റീസ് ഡേ ആയിട്ട് കൊണ്ടാടുന്നത്. ആ ഡയബറ്റീസ് ഡേ എല്ലാ വർഷവും ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ ഒരു തീം കൊണ്ടുവരാറുണ്ട്. ഈ വർഷത്തെ തീം എന്ന് പറയുന്നത് എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് പേഷ്യൻസ്. അതായത് നമ്മൾ പ്രമേഹം വന്നിട്ട് നമ്മുടെ ആൾക്കാർ നല്ല രീതിയിൽ പ്രമേഹത്തിനെ പറ്റിയുള്ള ഒരു അവബോധം, അവയർനെസ് ഉണ്ടായിരിക്കണം. എന്നാലേ അവരെ സ്വയം നമുക്ക് കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റും. അപ്പോൾ അവർക്ക് എന്തെല്ലാം ചെയ്യണം എന്നുള്ള കാര്യങ്ങളിൽ കൂടുതൽ അവബോധം സൃഷ്ടിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് IDF ഇങ്ങനത്തെ ഒരു പ്രമേയം ഇപ്രാവശ്യത്തേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. നമ്മൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴി അറിയാം, ഇഷ്ടംപോലെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ ഉണ്ടാവാറുണ്ട്. ഈ ന്യൂസ് ഇങ്ങനെ കഴിച്ചാൽ പ്രശ്നമുണ്ട്, ഇത് കഴിച്ചാൽ കിഡ്നിക്ക് പ്രശ്നമുണ്ട്, അങ്ങനെ കുറേ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴിയും അല്ലാതെ ആൾക്കാർ വഴിയും നമ്മൾ എല്ലാം കേൾക്കുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഇതൊക്കെ തടയാൻ വേണ്ടിയിട്ട് ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ തന്നെ ഒരു എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് അവരൊരു പ്ലാറ്റ്ഫോം തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ അത് നിങ്ങൾ ഗൂഗിൾ ചെയ്തിട്ട് IDF വെബ്സൈറ്റ്, ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ്റെ വെബ്സൈറ്റിൽ പോയിട്ട് എഡ്യൂക്കേറ്റ് യുവർ സെൽഫ് എന്ന് പറഞ്ഞ അവരുടെ ഒരു ലോഗോ ഉണ്ട്. അതിൽ കയറി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ഡയബറ്റീസിനെ പറ്റിയുള്ള എല്ലാ വിവരങ്ങളും, കറക്റ്റ് ആയിട്ടുള്ള വിവരങ്ങൾ നമുക്ക് കിട്ടുന്നതാണ്. അപ്പൊ അത് വളരെ പ്രധാനമാണ്. നമ്മൾ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ആരെങ്കിലും പറയുന്നത് കേട്ടിട്ട് നമ്മൾ അത് പ്രമേഹം നിയന്ത്രിക്കാനോ കൂട്ടാനോ കുറയ്ക്കാനോ ഒന്നും പാടില്ല. നമ്മൾ കറക്റ്റായിട്ടുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇത് പിൻകാലത്ത് പ്രശ്നങ്ങൾ ഉണ്ടാവാം. അപ്പൊ പ്രമേഹം എന്ന് പറയുന്നത് ഒരു വലിയ മാറാരോഗമായിട്ട് ചിന്തിക്കേണ്ട കാര്യമില്ല. നമ്മൾ ഇഷ്ടംപോലെ ഡയറ്റിൽ തന്നെ വേരിയേഷൻ ചെയ്യാം. ഡയറ്റീഷ്യൻ എന്തായാലും കാണണം. ഡയറ്റീഷ്യൻ കണ്ടിട്ട് അതിന് തക്കണമുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക, ചെറിയ മരുന്ന് ഡോക്ടർ പ്രിസ്ക്രൈബ് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ അത് മുടങ്ങാതെ കഴിക്കുക, കഴിച്ചിട്ട് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് 3-4 മാസത്തെ ഒരിക്കൽ ചെക്ക് ചെയ്യുക. അത്രയും ചെയ്താൽ മതി. നമ്മൾ ഡയബറ്റീസ് വന്നു എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഒരു വലിയ അസുഖം വന്ന പോലെയല്ല, ഒരു ക്യാൻസറോ അല്ലെങ്കിൽ ഹാർട്ട് അറ്റാക്കോ വരുന്ന പോലെയല്ല, ഒരു ജീവിതശൈലി രോഗമാണ്. നമ്മളത് കൺട്രോൾ ചെയ്ത് നിയന്ത്രിച്ച് ഈവൻ മാറ്റി എടുക്കാൻ പോലും, ഇപ്പം ക്യൂർ ചെയ്യാൻ പോലും ഇപ്പം പറ്റും എന്നുള്ളതാണ് ചെറിയ പഠനങ്ങൾ പറയുന്നത്. അപ്പം ഇതെല്ലാം ഒരു ഒരു വിവരമായിട്ട്, ഒരു നോളജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് നിങ്ങൾ പ്രമേഹ രോഗികളും പ്രമേഹം വരാൻ സാധ്യതയുള്ള യങ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാരും ഇതൊരു ഇമ്പോർട്ടൻറ്റ് മെസ്സേജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് എക്സസൈസും ഡയറ്റും സ്ട്രിക്റ്റ് ആയിട്ട് നോക്കണമെന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. നമസ്കാരം.
2: IVF फेल होण्याच्या आधी IVF सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय समजून घेऊयात. IVF सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की IVF सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो. याच्यामध्ये दोन भाग असतात. एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे IVF मध्ये प्रेग्नन्सीने मूळ धरणं, म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला, ते होणं. दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं, तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे. तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये. तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात. आयव्हीएफ ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारणं असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल. तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते
3: बरोबर,
2: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो. याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो, तर ह्युमन्स मध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे. 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते.
3: बरं,
2: तर 20% सक्सेस रेट आहे. आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही. हा पण हा घटू शकतो. कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं. तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल. डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवंय. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खत कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं येईल.
3: बरोबर बरोबर.
2: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताड होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं अस्तर रेताड झालं तर त्या रेताड जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या. आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅब मध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅब मध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात, इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याला स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं, म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं? आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
3: बरोबर.
2: तर बीज खराब का होतं? तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया, अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं.
3: बरं.
2: आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
3: बरोबर.
2: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधलं सर्टन जॉब करत गेला त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या, त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो, कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
3: बरोबर.
2: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीजे आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
4: नमस्कार, मैं हूं डॉक्टर दीप दत्ता, एंडोक्रिनोलॉजिस्ट नई दिल्ली से. आज हम डिस्कस करेंगे शॉर्ट स्टेचर की प्रॉब्लम के बारे में, जिसे कम कद कहते हैं. बहुत लोग परेशान रहते हैं कि क्या मेरी हाइट बढ़ सकती है कि नहीं. ये लोग टीवी और विज्ञापन के बहकावे में आ जाते हैं, जो रात में टीवी में आते हैं, पेपर में आते हैं कि आप आ जाइए हम आपकी हाइट बढ़ा देंगे. तो ये क्या अंधविश्वास है, हम इनसे कैसे दूर रहे? इसके लिए हमें समझना जरूरी है कि हाइट किस उम्र तक बढ़ सकती है और हाइट आमतौर पर इंसान में, ह्यूमन बींग्स में कब बढ़ती है. एक नवजात शिशु जो न्यू बॉर्न बेबी है, पहले दो साल में हाइट सबसे ज्यादा बढ़ती है, करीब 10 से 15 सेंटीमीटर प्रतिवर्ष. दो साल के बाद से बच्चों की हाइट बढ़ने की तीव्रपन में थोड़ी कमी आती है, करीब वो 4 से 6 सेंटीमीटर प्रतिवर्ष हाइट बढ़ती है, जब तक उनकी उम्र 8 या 10 साल तक ना हो जाओ. एक बार 8 या 10 साल की उम्र हो जाती है तो बच्चों में, चाहे वो लड़का हो या लड़की, शरीर में कुछ हार्मोनल चेंजेस होते हैं जिसे हम प्यूबर्टी कहते हैं. इन प्यूबर्टी हार्मोन के चेंजेस के कारण हाइट बढ़ने की स्पीड में थोड़ी तीव्रपन आती है. आमतौर पर देखा गया ये जो उम्र 10 से 15 साल के बीच में है, करीब इस टाइम हाइट करीब फिर से 8 या 10 सेंटीमीटर प्रतिवर्ष के रेट से बढ़ती है. तो ये समझना जरूरी है कि लड़कों और लड़कियों में हाइट बढ़ना पहले 10 साल में तो लगभग सेम होता है, बट लड़कियों में ये फर्क होता है कि एक बार उनमें महीने आना शुरू हो जाए या पीरियड्स आना शुरू हो जाए तो हाइट बढ़ना रुक जाती है, करीब 15 साल की उम्र करीब होती है. लड़कों में हाइट लंबे टाइम तक बढ़ती है, करीब 18-19 साल तक. इसीलिए देखा गया कि आमतौर में लड़कों की हाइट कुछ सेंटीमीटर ज्यादा होती है लड़कों से. तो एक मैसेज तो क्लियर है कि अगर मेरी हाइट 18-19 साल के ऊपर ज्यादा है तो मेरी हाइट बढ़ने का चांस लगभग जीरो है. जी कोई कहते मैं हाइट बढ़ा दूं तो मोस्ट लाइकली वो आपको बहका रहा है. अब इसको प्रमाणित कैसे करें? तो हाइट क्यों बढ़ती है, हमें कैसे बढ़ती है वो समझना है. हमें समझना है कि हाइट बढ़ रही मतलब हमारी हड्डियों की ग्रोथ बढ़ रही है. अगर कमर की हड्डी, रीढ़ की हड्डियों की ग्रोथ बढ़ेगी, पैरों की हड्डी की ग्रोथ बढ़ेगी, तभी तो हाइट बढ़ेगी. तो ग्रोथ कैसे बढ़ती है, ये हमारे हड्डियों में ग्रोथ प्लेट होता है. सिंपल है, अपने बाएं हाथ का एक्सरे करा लें, गूगल पे जाए, नेट पे चेक करें बच्चों के एक्सरे से. अगर बच्चों के एक्सरे देखेंगे तो हर हड्डियों के बीच में गैप होती है जिसे ग्रोथ प्लेट कहते हैं. थोड़ी थोड़ी बोन्स की ग्रोथ होगी तो हाइट बढ़ेगी. अगर एक्सरे में हमें दिखे कि हमारी ग्रोथ प्लेट जुड़ गई है, अगर सिंगल हड्डी दिख रही है हर बोन के, तो जी हाइट किसी भी हार्मोन ट्रीटमेंट से नहीं बढ़ सकती. कोई अगर कह रहा है बढ़ सकती तो वो गलत है, आपको बेकार है. तो एक सिंपल हाथ के एक्सरे से पता चलता. तो भाई हाथ का क्यों एक्सरे करें, पूरे बॉडी के ना करा ले, बिल्कुल करा सकते हैं, लेकिन उसमें रेडिएशन एक्सपोजर ज्यादा होगा. अगर यहाँ ग्रोथ प्लेट खुली है तो पूरे बॉडी में भी खुली रहेगी, तो हाथ के एक्सरे से क्लियर हो जाएगा कि हाइट बढ़ सकती है कि नहीं. बट अगर ग्रोथ प्लेट खुली भी हो, हमें समझना जरूरी है कि अगर बच्चे जल्दी आते हैं, प्यूबर्टी के पहले आते हैं, 8 या 10 साल की उम्र के पहले आते हैं, तब रिस्पॉन्स बहुत बढ़िया होता है. तो ट्रीटमेंट शुरू करने के पहले हमें समझना जरूरी है कि क्या ट्रीटमेंट वाकई में काम करेगी. इसके लिए हमें कुछ टेस्ट करने पड़ते हैं. थायराइड की जांच देखनी होती है, थायराइड ठीक रहना चाहिए. अगर थायराइड अनकंट्रोल्ड है तो हाइट बढ़ने में कमी होगी. एक और इंपॉर्टेंट हार्मोन जो हाइट के लिए इंपॉर्टेंट है वो है ग्रोथ हार्मोन, जो कि हमारे दिमाग में पिट्यूटरी ग्लैंड से आती है. उसकी टेस्ट होती है इंसुलिन लाइक ग्रोथ फैक्टर या ग्रोथ हार्मोन स्टिमुलेटिंग टेस्ट, जो आप किसी भी एंडोक्रिनोलॉजिस्ट से मिलेंगे वो आपको समझा देंगे. ये कुछ दवाई देके देखते कि हमारे शरीर में ग्रोथ हार्मोन की लेवल बढ़ रही है कि नहीं. अगर ग्रोथ हार्मोन लेवल नहीं बढ़ रही है, लो आ रही है, मतलब ग्रोथ हार्मोन की कमी है या ग्रोथ हार्मोन डिफिशियंसी है. इन बच्चों में अगर हम ग्रोथ हार्मोन की ट्रीटमेंट दें तो हाइट बढ़ेगी, अच्छी खासी बढ़ेगी. हमें समझना है कि ग्रोथ हार्मोन ट्रीटमेंट इंजेक्शन से देना होता है, बिल्कुल इंसुलिन जैसे रोज इंजेक्शन लगाना होता है, बट ये पेनलेस होता है, दर्द नहीं होता है इसमें। हमें ये भी समझना है कि रैम्पेंट ब्लाइंडली ग्रोथ हार्मोन यूज ना करें, जैसा काफी जिम में देखा गया है कि ग्रोथ हार्मोन दी जाती बॉडी बिल्डिंग के लिए, अगर बिल्कुल लेफ्ट राइट सेंटर ग्रोथ हार्मोन लेंगे तो साइड इफेक्ट ज्यादा होगा। ग्रोथ हार्मोन अनमॉनिटर्ड लेने से जी शुगर हो सकती है, थायराइड की प्रॉब्लम हो सकती है, हड्डियों की प्रॉब्लम हो सकती है, तरह तरह की प्रॉब्लम हो सकती है, हाथों पैरों में सूजन भी आ सकता है। तो ग्रोथ हार्मोन उन्हीं को देना चाहिए जिनमें ग्रोथ हार्मोन डिफिशियंट हो, और उम्र अगर 10 साल से कम हो तो हाइट रिस्पॉन्स में बेस्ट आता है। तो मेरा संदेश यह है आप सबको कि अगर आपको लगता है आपकी हाइट कम है तो पहले अपनी हाइट चेक करें, एक ग्रोथ चार्ट ले ले, इंडियन ग्रोथ चार्ट मिल जाएगी आपको ऑनलाइन से, उसमें प्लॉट करें। 18 साल की उम्र है तभी कुछ चांस है, 18 के साल की उम्र के ऊपर तो किसी भी हार्मोन ट्रीटमेंट से हाइट नहीं बढ़ सकती। आपको फिर भी डाउट लगे हाथ की एक्सरे करके देख ले, अगर ग्रोथ प्लेट खुले है तो एंडोक्रिनोलॉजिस्ट के पास जाए, ग्रोथ प्लेट जुड़ गई तो कोई हार्मोन ट्रीटमेंट नहीं है। हमें समझना है कि जनता में अवेयरनेस ज्यादा होनी चाहिए, अगर माता पिता को लगे कि अपने बच्चों में हाइट कम है तो तुरंत एंडोक्रिनोलॉजिस्ट से जाए, हाइट की चेकअप कराए, अगर कोई हार्मोन डेफिशिएंसी हो अगर टाइमली पकड़ में आए और टाइमली ट्रीटमेंट कराए तो लॉन्ग टर्म हाइट आउटकम्स बहुत अच्छी हो सकती है। बट ब्लाइंडली किसी भी हार्मोन ट्रीटमेंट में ना जाए।
3: ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ, ਮੈਂ ਇਮਤਿਆਜ਼ ਬਰਾੜ ਅਤੇ ਤੁਸੀਂ ਵੇਖ ਰਹੇ ਹੋ ਚੜ੍ਹਦੀ ਕਲਾ ਟਾਈਮ ਟੀਵੀ, ਅਤੇ ਅੱਜ ਤੁਹਾਡੇ ਸਾਰਿਆਂ ਦੇ ਹਰਮਨ ਪਿਆਰੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੈਲਦੀ ਲਾਈਫ ਦੇ ਵਿੱਚ ਅਸੀਂ ਤੁਹਾਨੂੰ ਮੁਖਾਤਿਬ ਕਰਵਾਉਣ ਜਾ ਰਹੇ ਹਾਂ ਡਾਕਟਰ ਗਗਨ ਪ੍ਰਿਆ ਜੀ ਦੇ ਨਾਲ, ਜੋ ਕਿ MD DM ਨੇ ਐਂਡੋਕ੍ਰੀਨੋਲੋਜੀ ਦੇ ਵਿੱਚ, ਅਤੇ ਅੱਜ ਉਹਨਾਂ ਦਾ ਸਾਡੇ ਸਟੂਡੀਓ ਦੇ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਣ ਦੇ ਉੱਪਰ ਅਸੀਂ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਆਖਦੇ ਹਾਂ।
5: ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ।
3: ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ। ਅਤੇ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ, ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾ ਸਵਾਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਐਂਡੋਕ੍ਰੀਨੋਲੋਜੀ ਜਿਹੜਾ ਇੱਕ ਟਰਮ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਸਬਜੈਕਟ ਆਉਂਦਾ, ਇਹਦੇ ਬਾਰੇ 'ਚ ਜ਼ਰੂਰ ਦੱਸੋ ਜੀ।
5: ਇਮਤਿਆਜ਼ ਜੀ, ਐਂਡੋਕ੍ਰੀਨੋਲੋਜੀ ਜਿਹੜੀ ਟਰਮ ਹੈ ਇਹ ਮਾਹਿਰਤਾ ਹੁੰਦੀ ਹੈ ਹਾਰਮੋਨਸ ਦੀ ਬਿਮਾਰੀਆਂ ਨਾਲ। ਜਿਹੜੀ ਹਾਰਮੋਨਸ ਦੀ ਬਿਮਾਰੀਆਂ ਹੈ ਇਹ ਸਾਡੇ ਹਾਰਮੋਨ ਗਲੈਂਡਸ, ਜਿਹੜੇ ਐਂਡੋਕ੍ਰੀਨ ਗਲੈਂਡਸ ਕਹਿੰਦੇ ਹੈ, ਪਿਟਿਊਟਰੀ ਗਲੈਂਡ ਹੁੰਦਾ ਹੈ ਬ੍ਰੇਨ ਵਿੱਚ, ਫਿਰ ਥਾਇਰੋਇਡ ਹੁੰਦਾ ਹੈ ਗਲੇ ਵਿੱਚ, ਪੈਰਾਥਾਇਰੋਇਡ ਉਸਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਹੋਰ ਗਲੈਂਡ ਹੁੰਦਾ ਹੈ ਜਿਹੜਾ ਕੈਲਸ਼ੀਅਮ ਨੂੰ ਰੈਗੂਲੇਟ ਕਰਦਾ ਹੈ, ਪੈਨਕ੍ਰੀਆਜ਼ ਇੱਕ ਗਲੈਂਡ ਹੈ, ਔਰ ਜਿਹੜੇ ਹਾਰਮੋਨ ਫੀਮੇਲ ਔਰ ਮੇਲ ਹਾਰਮੋਨਸ ਦੇ ਗਲੈਂਡਸ ਹੈ, ਟੈਸਟੀਜ਼ ਔਰ ਓਵਰੀਜ਼, ਇਹ ਉਹਨਾਂ ਦੀ ਸਿਕਰੀਸ਼ਨਸ ਦੀ ਸਟੱਡੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਸਾਰੀ ਸਾਇੰਸ ਉਸਦੇ ਪਿੱਛੇ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਸਾਰੀ ਬਿਮਾਰੀਆਂ ਆਉਂਦੀਆਂ ਨੇ, ਜਿੱਦਾਂ ਕਿ ਕੋਈ ਬੱਚਾ ਛੋਟਾ ਹੈ ਜਾਂ ਵੱਡਾ ਹੈ, ਜਾਂ ਕਿਸੇ ਨੂੰ ਥਾਇਰੋਇਡ ਦੀ ਬਿਮਾਰੀ ਹੈ, ਔਰ ਦੂਸਰਾ ਜਿਹੜਾ ਇੱਕ ਬਹੁਤ ਇੰਪੋਰਟੈਂਟ ਬਿਮਾਰੀ ਇਸ ਸਬਜੈਕਟ ਦੇ ਅੰਡਰ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਉਹ ਹੈ ਡਾਇਬਟੀਜ਼, ਮਧੂਮੇਹ ਦੀ ਬਿਮਾਰੀ।
3: ਜੀ, ਅਤੇ ਡਾਇਬਟੀਜ਼ ਦਾ ਤੁਸੀਂ ਜ਼ਿਕਰ ਕੀਤਾ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ, ਤੋਂ ਅਸੀਂ ਜ਼ਰੂਰ ਜਾਣਨਾ ਚਾਹਾਂਗੇ ਕਿ ਡਾਇਬਟੀਜ਼ ਜਿਹੜੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਉਹ ਹੁੰਦੀ ਕੀ ਹੈ?
5: ਹਾਂ, ਡਾਇਬਟੀਜ਼ ਇੱਕ ਬਹੁਤ ਹੀ ਕਾਮਨ ਆਮ ਬਿਮਾਰੀ ਹੋ ਗਈ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਕਿ ਬਲੱਡ ਵਿੱਚ ਜਿਹੜੀ ਸ਼ੂਗਰ ਦੀ ਮਾਤਰਾ ਹੈ, ਗਲੂਕੋਸ ਦੀ ਮਾਤਰਾ, ਉਹ ਲਗਾਤਾਰ ਵੱਧ ਰਹਿੰਦੀ ਹੈ ਨੋਰਮਲ ਤੋਂ। ਹੁਣ ਇਸ ਬਿਮਾਰੀ ਨਾਲ ਪ੍ਰੋਬਲਮਸ ਵੀ ਹੋ ਸਕਦੀਆਂ, ਜਦੋਂ ਸ਼ੂਗਰ ਵੱਧ ਹੁੰਦੀ ਹੈ ਉਹ ਵੱਖ ਵੱਖ ਔਰਗਨਸ ਨੂੰ ਡੈਮੇਜ ਕਰ ਸਕਦੀ ਹੈ, ਨੁਕਸਾਨ ਪਹੁੰਚਾ ਸਕਦੀ ਹੈ, ਜਿੱਦਾਂ ਕਿ ਅੱਖ ਹੋ ਗਈ, ਕਿਡਨੀਜ਼ ਹੋ ਗਈਆਂ, ਹਾਰਟ ਹੋ ਗਿਆ, ਇਹ ਵਾਈਟਲ ਔਰਗਨਸ, ਜਾਂ ਪੈਰਾਂ ਦੀ ਨਸਾਂ ਹੋ ਗਈਆਂ, ਇਹ ਵਾਈਟਲ ਔਰਗਨਸ ਜਿਹੜੇ ਹੈ ਇਹ ਡਾਇਬਟੀਜ਼ ਵਿੱਚ ਅਫੈਕਟ ਹੋ ਸਕਦੇ ਹੈ।
3: ਜੀ, ਅਤੇ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ, ਇਹ ਵੀ ਨਾਲ ਦੀ ਨਾਲ ਸਾਡੇ ਜਿਹੜੇ ਇਸ ਵਕਤ ਸਾਡੇ ਦਰਸ਼ਕ ਨੇ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਮੁਖਾਤਿਬ ਹੋ ਰਹੇ ਨੇ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਜ਼ਰੂਰ ਦੱਸੋ ਕਿ ਇਹਦੇ ਸ਼ੁਰੂਆਤੀ ਕਾਰਨ ਕੀ ਨੇ।
5: ਡਾਇਬਟੀਜ਼ ਹੁਣ ਕਾਫੀ ਕਿਸਮ ਦੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਕਿ ਕਾਮਨੈਸਟ ਡਾਇਬਟੀਜ਼ ਹੈ ਉਹ ਟਾਈਪ 2 ਡਾਇਬਟੀਜ਼ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਕਿ ਇਨਸੁਲਿਨ ਜਿਹੜੀ ਹੈ ਉਹ ਕੰਮ ਘੱਟ ਕਰ ਰਹੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਬੋਡੀ ਵਿੱਚ, ਔਰ ਇਸਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਕਾਰਨ ਇੱਕ ਤਾਂ ਹੈ ਕਿ ਫੈਮਿਲੀ ਵਿੱਚ ਕਿਸੇ ਨੂੰ ਡਾਇਬਟੀਜ਼ ਹੈ, ਅੱਗੇ ਅਗਲੀ ਜਨਰੇਸ਼ਨ ਨੂੰ ਰਿਸਕ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਸੋ ਜੈਨੇਟਿਕ ਜਿਹਨੂੰ ਅਸੀਂ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਪ੍ਰੀ ਡਿਸਪੋਜੀਸ਼ਨ ਹੈ। ਬਟ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਕਾਰਨ ਕਿਉਂ ਟਾਈਪ 2 ਡਾਇਬਟੀਜ਼ ਜਿਹੜੀ ਤੇਜ਼ੀ ਨਾਲ ਵੱਧ ਰਹੀ ਹੈ, ਉਸਦਾ ਕਾਰਨ ਇਹ ਹੈ ਕਿ ਸਾਡਾ ਖਾਣ ਪਾਨ, ਰਹਿਣ ਸਹਿਣ ਟੋਟਲੀ ਚੇਂਜ ਹੋ ਗਿਆ ਹੈ, ਜਿੱਦਾਂ ਕਿ ਖਾਣੇ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਹਾਈ ਐਨਰਜੀ ਫੂਡਸ, ਫਾਸਟ ਫੂਡਸ ਵੱਧ ਗਏ ਹੈ, ਕਾਰਬੋਹਾਈਡਰੇਟ ਇਨਟੇਕ ਸਾਡਾ ਜਿਹਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨਾ ਉਹ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ, ਅਨਾਜ ਬਹੁਤ ਖਾਣ ਲੱਗ ਗਏ ਹੈ, ਜਾਂ ਸ਼ੂਗਰ ਇਨਟੇਕ ਵੱਧ ਗਈ ਹੈ, ਇਹ ਮੇਨ ਰੀਜ਼ਨ ਹੈ। ਦੂਜਾ ਮੇਨ ਕਾਰਨ ਇਹ ਹੈ ਕਿ ਸਾਡਾ ਲਾਈਫ ਸਟਾਈਲ ਜਿਹੜਾ ਹੈ ਉਹ ਬਿਲਕੁਲ ਹੀ ਸੈਡੈਂਟਰੀ ਹੋ ਗਿਆ ਹੈ, ਐਕਸਰਸਾਈਜ਼ ਬਹੁਤ ਘੱਟ ਗਈ ਹੈ, ਰੂਟੀਨ ਕੰਮ ਸਾਰੇ ਬੈਠ ਕੇ ਹੋਣ ਲੱਗ ਗਏ ਹੈ, ਸੋ ਇਹ ਦੋ ਮੇਜਰ ਕਾਰਨ ਹੈ ਕਿ ਡਾਇਬਟੀਜ਼ ਵੱਧਦੀ ਜਾ ਰਹੀ ਹੈ। ਤੀਜਾ ਇੱਕ ਮੇਜਰ ਫੈਕਟਰ ਹੈ ਸਟ੍ਰੈਸ, ਸਾਡੀ ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਦੀ ਲਾਈਫ ਬਹੁਤ ਹੀ ਸਟ੍ਰੈਸਫੁਲ ਹੋ ਗਈ ਹੈ, ਔਰ ਉਸ ਕਰਕੇ ਵੀ ਇਹ ਬਿਮਾਰੀ ਤੇਜ਼ੀ ਨਾਲ ਵੱਧ ਰਹੀ ਹੈ।
3: ਤਾਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ, ਤੁਸੀਂ ਬਾਖੂਬੀ ਦੱਸਿਆ ਹੈ ਟਾਈਪ 2 ਡਾਇਬਟੀਜ਼ ਦੇ ਬਾਰੇ ਵਿੱਚ, ਤਾਂ ਕੋਈ ਟਾਈਪ 1 ਵੀ ਹੋਏਗੀ, ਉਹਦੇ ਬਾਰੇ 'ਚ ਜ਼ਰੂਰ ਦੱਸੋ ਜੀ।
5: हाँ इम्तियाज़ जी, टाइप 1 डायबिटीज़ लगभग 5-10% ਲੋਕਾਂ 'ਚ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਪ੍ਰੋਬਲਮ ਕੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਕਿ ਜਿਹੜੇ ਪੈਨਕ੍ਰੀਆਜ਼ ਹੈ ਸਾਡੇ ਗਲੈਂਡ, ਐਂਡੋਕਰੀਨ ਗਲੈਂਡ, ਜਿਹੜੇ ਕਿ ਇਨਸੁਲਿਨ ਬਣਾਉਂਦੇ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਸਿਕਰੀਸ਼ਨ ਇਨਸੁਲਿਨ ਦੀ ਘੱਟ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸੋ ਇਹ ਟਾਈਪ 1 ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਸਿਰਫ ਉਸ ਕਰਕੇ ਹੁੰਦੀ ਹੈ ਕਿ ਇਨਸੁਲਿਨ ਸਿਕਰੀਸ਼ਨ ਜਿਹੜੀ ਹੈ ਉਹ ਘੱਟ ਗਈ ਹੈ, ਔਰ ਇਸ ਦਾ ਇਲਾਜ ਸਿਰਫ ਔਰ ਸਿਰਫ ਇਨਸੁਲਿਨ ਦੇ ਟੀਕਿਆਂ ਨਾਲ ਹੀ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ। ਟਾਈਪ 2 ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਵਿੱਚ ਕਈ ਵਾਰੀ ਗੋਲੀਆਂ ਕੰਮ ਕਰ ਜਾਂਦੀਆਂ, ਅਕਸਰ ਦਵਾਈਆਂ ਕੰਮ ਕਰ ਜਾਂਦੀਆਂ, ਕੁਝ ਸਟੇਜ 'ਤੇ ਇਨਸੁਲਿਨ ਲਾਉਣੀ ਪੈਂਦੀ ਹੈ, ਬਟ ਟਾਈਪ 1 ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਵਿੱਚ ਇਨਸੁਲਿਨ ਹੀ ਉਸ ਦਾ ਇਲਾਜ ਹੈ।
3: ਜੀ ਤਾਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ, ਨਾਲ ਦੀ ਨਾਲ ਸਾਡੇ ਜਿਹੜੇ ਇਸ ਵਕਤ ਦਰਸ਼ਕ ਜੁੜੇ ਹੋਏ ਨੇ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਇਹ ਵੀ ਜ਼ਰੂਰ ਦੱਸਣਾ ਜੀ ਕਿ ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਦੇ ਲੱਛਣ ਕੀ ਨੇ।
5: ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਨੂੰ ਅਸੀਂ ਇੱਕ ਸਾਇਲੈਂਟ ਬਿਮਾਰੀ ਮੰਨਦੇ ਹਾਂ ਕਿਉਂਕਿ ਉਸ ਦੇ ਲੱਛਣ ਕਾਫੀ ਲੇਟ ਸਟੇਜ 'ਤੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਜਿਹੜੇ ਆਮ ਲੋਕਾਂ 'ਚ ਪਤਾ ਹੈ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਕਿ ਉਸ ਦੇ ਲੱਛਣ ਹੁੰਦੇ ਹੈ, ਪਿਸ਼ਾਬ ਜ਼ਿਆਦਾ ਆਉਣਾ, ਪਿਆਸ ਜ਼ਿਆਦਾ ਲੱਗਣਾ, ਜਾਂ ਵਜ਼ਨ ਕਿਸੇ ਦਾ ਬਹੁਤ ਤੇਜ਼ੀ ਨਾਲ ਘੱਟ ਰਿਹਾ ਹੈ, ਜਾਂ ਥਕਾਵਟ ਹੈ, ਕਮਜ਼ੋਰੀ ਹੈ, ਇਹ ਲੱਛਣ ਕਾਫੀ ਹਾਈ ਬਲੱਡ ਸ਼ੂਗਰ ਲੈਵਲ 'ਤੇ ਆਉਂਦੇ ਹੈ, ਜਿਹੜੀ ਕਿ ਰੂਟੀਨ ਬਲੱਡ ਸ਼ੂਗਰ ਲੈਵਲ ਹੈ ਉਸ 'ਤੇ ਨਹੀਂ ਆਉਂਦੇ। ਇਸ ਲਈ ਕਿਉਂਕਿ ਇਹ ਬਿਮਾਰੀ ਸਾਇਲੈਂਟ ਹੈ, ਇੰਪੋਰਟੈਂਟ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਦਾ ਜਿਹੜਾ ਟੈਸਟ ਹੈ ਸ਼ੂਗਰ ਦਾ, ਇਹ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਰਿਸਕ ਹੈਗਾ ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਦਾ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਘੱਟ ਉਮਰ ਤੋਂ ਹੀ ਇਹ ਟੈਸਟਿੰਗ ਹਰ ਸਾਲ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦੇਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ, ਲੱਛਣਾਂ ਦੀ ਵੇਟ ਨਹੀਂ ਕਰਨੀ।
3: ਅਤੇ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਇਹ ਵੀ ਜਾਣਨਾ ਚਾਹਾਂਗੇ ਕਿ ਇਹ ਜੇ ਕਿਹੜੇ ਲੋਕ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਸਦਾ ਰਿਸਕ ਹੁੰਦਾ ਜੀ?
5: ਕੁਛ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਹੋਣ ਦਾ ਖਤਰਾ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ। ਇਹ ਲੋਕ ਉਹ ਹੁੰਦੇ ਹੈ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦਾ ਸ਼ੁਰੂ ਤੋਂ ਵਜ਼ਨ ਜ਼ਿਆਦਾ ਹੋਵੇ, ਜਾਂ ਹੁਣ ਇਕਦਮ ਵਜ਼ਨ ਵਧਿਆ ਹੋਵੇ, ਜਾਂ ਕਿਸੇ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ ਆਲਰੇਡੀ ਪੇਰੈਂਟਸ ਨੂੰ ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਦੀ ਬਿਮਾਰੀ ਹੈ, ਜਾਂ ਭੈਣ ਭਰਾ ਨੂੰ ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਦੀ ਬਿਮਾਰੀ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਖਤਰਾ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦਾ। ਜਾਂ ਫਿਰ ਕਿਸੇ ਮਹਿਲਾ ਨੂੰ ਗਰਭ ਦੇ ਦੌਰਾਨ ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਹੋ ਗਈ, ਜਿਹਨੂੰ ਅਸੀਂ ਜੈਸਟੇਸ਼ਨਲ ਡਾਇਬਿਟੀਜ਼ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ, ਉਹ ਵੀ ਖਤਰੇ 'ਚ ਹੁੰਦੇ ਹੈ। ਸੋ ਇਹ ਵਾਲੇ ਰਿਸਕ ਫੈਕਟਰਸ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਹੈ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਖਾਸ ਕਰਕੇ ਟੈਸਟਿੰਗ ਜਿਹੜੀ ਹੈ ਘੱਟ ਉਮਰ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦੇਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ।
3: ਤਾਂ ਪਿਆਰੇ ਦਰਸ਼ਕੋ, ਅਸੀਂ ਅੱਜ ਹੈਲਦੀ ਲਾਈਫ ਦੇ ਵਿੱਚ ਡਾਕਟਰ ਗਗਨ ਪ੍ਰਿਆ ਦੇ ਨਾਲ ਗੱਲਬਾਤ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ, ਅਤੇ ਹੋਰ ਵੀ ਜੋ ਖਾਸ ਜਾਣਕਾਰੀ ਹੈ ਉਹ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਸਾਂਝੀ ਜ਼ਰੂਰ ਕਰਾਂਗੇ, ਪਰ ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਲੈਂਦੇ ਹਾਂ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਬ੍ਰੇਕ।
6: ਹਰੇਕ ਇਨਸਾਨ ਦੇ ਅੰਦਰ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਕਲਾਕਾਰ ਲੁਕਿਆ ਬੈਠਾ ਹੈ। ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ, ਮੈਂ ਹਾਂ ਫਿਲਮ ਨਿਰਦੇਸ਼ਕ ਜਤਿੰਦਰ ਸਿੰਘ ਜੀਤੂ। ਲੈ ਕੇ ਆ ਰਿਹਾ ਤੁਹਾਡੇ ਲਈ ਇੱਕ ਨਵੇਕਲਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਜਿਸ ਦਾ ਨਾਮ ਹੈ ਲਾਈਟ ਕੈਮਰਾ ਐਂਡ ਚੱਕ।

0: महिलाएं और मधुमेह, ये एक बहुत ही इम्पॉर्टेंट टॉपिक है और इसमें सबसे इम्पॉर्टेंट है गर्भावस्था मधुमेह। गर्भावस्था मधुमेह क्या होता है? जब कोई महिला गर्भ धारण करती है और उसमें शुगर की मात्रा बढ़ जाती है तो उसको गर्भावस्था मधुमेह कहते हैं। शुगर की मात्रा क्यों बढ़ जाती है गर्भधारण के बाद? गर्भधारण के बाद गर्भावस्था को मेंटेन करने के लिए, बच्चे को बनाने के लिए, भ्रूण को और परिपक्व करने के लिए कई तरह का हार्मोन स्त्री के शरीर में निकलता है और ये सारे हार्मोन जो होते हैं वो इंसुलिन रेजिस्टेंस के रूप में काम करते हैं, जिसके कारण उस स्त्री को गर्भधारण के दौरान, गर्भावस्था के दौरान ज्यादा इंसुलिन निकालना पड़ता है उस शुगर को कंट्रोल करने के लिए। कई बार ये ज्यादा इंसुलिन निकालने के बाद भी शुगर कंट्रोल नहीं हो पाता है और इसको गर्भावस्था मधुमेह कहते हैं।
1: Radio for Public Health is India's first 24/7 online and streaming health talk radio station, dedicated to public service announcement programs issued in public interest to promote evidence-based patient education and public health awareness.
2: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
3: So I am Dr. Shashank Doshi. I am an endocrinologist in a cardiology meeting, and you will be wondering what an endocrinologist is doing in a cardiology meeting. Now you know that diabetes and heart disease are very closely intertwined. In fact, in 2000, lot of associations like American Diabetic Association, American Heart Association, they came together and said presence of diabetes, mere diagnosis of diabetes is equal to a heart attack, and therefore diabetes is an acute myocardial infarction equivalent. But when people get diabetes, people don't think that they have acute myocardial infarction. That is the first thing. Now naturally, when a diabetic has heart disease, he needs to be cared well, and selecting the appropriate anti-diabetic agent becomes a challenge. And therefore it is important and imperative to understand that whenever you are selecting an anti-diabetic agent in diabetes, you must look at two considerations beyond cardiovascular safety. One is weight, and we need to have either weight neutral or weight loss agents. And second is hypoglycemia. We need to have agents which will cause less hypoglycemia, or we need to give patient education which will cause less hypoglycemia. And then of course we have all this outcome data which has been emerging very rapidly, quickly, fast. So therefore when you look at diabetes and heart disease, you should follow a simple ABCDE approach. A for A1C, and try to keep the A1C below 6.5 or 7. B for blood pressure, a tight blood pressure control. C for LDL cholesterol, try to keep it below 50 or 70 in a diabetic. D for diet, and E for exercise. And if you are able to do all these ABCDE appropriately, you can have a normal quality of life in a diabetic with heart disease. Beyond this, what do we need to do? We need to do lifestyle, lifestyle and lifestyle. The most difficult thing in lifestyle is adhering to that lifestyle and losing weight. Many a time we are not able to lose weight. Therefore, you need to use meal replacements with bars and user-friendly, you know, nutritional packages which can make you lose weight. So therefore, my simple mantra to prevent heart disease and diabetes is eat less. Eat on time. Eat the right food. Cook in less oil or use blended oil. Then beyond that, if you have to go, exercise or walk more. At least do 30 minutes to 60 minutes of brisk walk. Try to do some resistance exercises as well as aerobic exercises. And beyond that, sleep on time, sleep adequately, sleep well. And then of course, de-stress and smile. So therefore, really the need of the hour is to prevent heart disease and diabetes. And therefore, if you really want to take care of this twin epidemic of heart disease and diabetes, we need a very aggressive lifestyle prevention approach. In 2017 end, we are releasing the 8th atlas of IDF, where it is predicted that India again will overtake China as the number one country in the world in diabetes. But we should not be the number one country in the world with diabetes. We should have aggressive lifestyle prevention so that we can prevent that diabetes. And secondly, what we need to do very aggressively is we should really aim to be the diabetes care capital of the world, the heart care capital of the world. And I think if diabetologists and cardiologists come together, we can do a very good aggressive approach of a simple ABCD with lifestyle integration so that we can make the quality of lives of our heart patients and diabetic patients better.
4: नमस्कार मैं टिया और आप देख रहे हैं डॉक्टर्स लाइव। आज हमारे साथ मौजूद हैं बिहार के जाने माने एंडोक्राइनोलॉजिस्ट साथ ही डायबिटोलॉजिस्ट डॉक्टर अंगद कुमार। डॉक्टर साहब बहुत बहुत स्वागत है कुमार चैनल में।
5: धन्यवाद आपका।
4: डॉक्टर साहब हार्मोनल बीमारियों में से एक डायबिटीज भी है, तो डायबिटीज को कैसे, इसमें किस हद तक जो हार्मोन है वो जिम्मेदार होता है डायबिटीज को बढ़ावा देने में?
5: डायबिटीज दो तरह का मूलतः होता है, टाइप 1 डायबिटीज जिसमें इंसुलिन बनता ही नहीं हमारे शरीर में, और दूसरा होता है टाइप 2 डायबिटीज, इसमें इंसुलिन बनता तो है पर ढंग से काम नहीं करता। तो डायबिटीज जो बीमारी है या तो इंसुलिन नहीं बनती है या इंसुलिन जो बनती है वो ढंग से काम नहीं करती है। इसके अलावा कुछ हार्मोन है जैसे कि एस्टेरॉइड, भले वो शरीर के अंदर ज़्यादा बन रहा हो या ऐसा एस्टेरॉइड जो हो, हम लोग बाहर से बहुत लोग हम लोग ग्लूकोकॉर्टिकॉइड का टेबलेट लेते हैं, उससे भी डायबिटीज हो सकती है जिसको हम लोग सेकेंडरी डायबिटीज बोलते हैं। इसी तरह से यदि हमारे शरीर में थायराइड हार्मोन, एल्डोस्टेरोन नामक एक हार्मोन होती है, उसकी अगर समस्या अगर ज़्यादा बढ़ जाए, अमाउंट ज़्यादा बढ़े, तो भी डायबिटीज कर सकती है जिसको हम लोग सेकेंडरी डायबिटीज बोलते हैं।
4: सर तो डायबिटीज़ के लिए, जैसे हम लोग डायबिटीज़ की बात कर रहे हैं, हार्मोन्स की बात कर रहे हैं, तो डायबिटीज़ के लिए इसमें एक्सरसाइज कितना इम्पोर्टेंट हो जाता है?
5: डायबिटीज़ के मरीजों में एक्सरसाइज का रोल उतना ही अहम है जितना कि हम लोग डायट्री कंट्रोल को बोलते हैं और ड्रग्स को बोलते हैं। एक्चुअली डायबिटीज़ के मरीजों को हम लोग बोलते हैं कि एक्सरसाइज इज द ड्रग, खासकर टाइप 2 डायबिटीज़ के मरीजों में। एक्चुअली होता क्या है कि डायबिटीज़ का मरीज अगर एक्सरसाइज शुरू करे तो उसका ग्लूकोज कंट्रोल अपने आप काफ़ी अच्छा होने लगता है। इसके अलावा एक्सरसाइज करने से जो कार्डियोवैस्कुलर रिस्क होते हैं, जैसे हार्ट अटैक की संभावना हुई, उसके अलावा स्ट्रोक की संभावना हुई, ये काफ़ी कम हो जाती है, और जो सडन कार्डियक डेथ होने की संभावना होती है वो भी घट जाती है एक्सरसाइज के करने से। इसके अलावा भी बहुत सारे बेनिफिट हैं, जैसे कि कोलेस्ट्रॉल कम होना, ब्लड प्रेशर का नियंत्रण में आ जाना, इसके अलावा नींद अच्छी आती है, मेमोरी अच्छी रहती है। तो एक्सरसाइज इज अ मस्ट फॉर टाइप 2 डायबिटिक पेशेंट्स।
4: तो जैसे डायबिटीज आपने बताया कि बहुत जरूरी है डायबिटीज वालों के लिए कि वो एक्सरसाइज करें, साथ ही ऐसे आम लोगों की बात कर ले तो एक्सरसाइज सबके लिए बहुत अच्छी है। तो इसमें जैसे डायबिटीज और हॉर्मोन्स की बात आ जाती है, तो हॉर्मोन्स को बैलेंस करने के लिए के लोग क्या कर सकते हैं?
5: जैसा कि हमने बताया कि हर एक मरीज को अपने कैपेसिटी के हिसाब से एक्सरसाइज करनी चाहिए और डाइट कंट्रोल करनी चाहिए। एक्सरसाइज और डाइट कंट्रोल का फ़ायदा क्या है कि हमारे शरीर में जितने भी इंसुलिन हैं, एक्सरसाइज करने से क्या होती है, इंसुलिन सेंसिटिविटी बढ़ती है, और जो भी शरीर इंसुलिन बना रहा है वो हमारे ज़रूरत के हिसाब से वो नॉर्मल हो जाता है। दूसरी चीज़ क्या है कि एक्सरसाइज करने से जो हमारे शरीर में ग्लूकोज प्रोड्यूस हो रहा है वो मसल की तरफ शिफ्ट हो जाता है और मसल इसे यूज करने लगता है। तो इससे क्या होता है कि शरीर में हमारे शरीर को इंसुलिन की ज़रूरत कम पड़ जाती है। दूसरी चीज़ है डाइट कंट्रोल, यदि खाने में हम कार्बोहाइड्रेट का अमाउंट कम कर दें, डायरेक्ट ग्लूकोज की अमाउंट कम कर दें, तो शरीर को इंसुलिन की ज़रूरत नहीं पड़ती है, और इस तरह से जो हार्मोन हमारे लिए कम है उसको भी हम लोग अच्छे से यूटिलाइज कर सकते हैं।
4: सर तो अगर किसी को जैसे डायबिटीज़ के साथ इंसुलिन की समस्याएं है, और बहुत से ऐसे लोग होता है कि वो अगर इंसुलिन की कमी है तो इंजेक्शन लेना होता है, वो लोग नहीं लेते हैं, तो वो कितनी बड़ी गलती कर रहे हैं?
5: डायबिटीज़ के मरीजों में टाइप 1 में तो इंसुलिन इज अ मस्ट। अगर टाइप 1 डायबिटीज़ से आप डायग्नोज हुए हैं तो आपको इंसुलिन डिजीज के शुरुआती समय से ही लेना है। यदि आप इंसुलिन नहीं लेते हैं तो आपको क्या होगा, कई बार डायबिटिक कीटोएसिडोसिस जिसको बोलते हैं, उसमें कई बार होती है कि बेहोशी होना, चक्कर आना, और हॉस्पिटल एडमिशन की भी ज़रूरत पड़ सकती है, कई बार जान भी जा सकती है। इसके अलावा टाइप 2 के जो मरीज हैं उनमें भी कई बार होती है कि जो हम लोग मेडिसिन दे रहे हैं, एक्सरसाइज कर रहे हैं, उसके बावजूद भी जो शरीर से इंसुलिन बन रहा है वो सफिशेंट नहीं है, तो कई बार हमें इंसुलिन पर स्टार्ट करना पड़ सकता है, और वैसे मरीजों को इंसुलिन पे स्टार्ट करना चाहिए और रहना चाहिए।
4: तो शुक्रिया डॉक्टर साहब, जो आपने जानकारी दी है उसके लिए बहुत बहुत शुक्रिया।
5: धन्यवाद आपका।
4: तो आप डॉक्टर अंगद कुमार को सुन रहे थे जिन्होंने इतनी सारी जानकारी हमारे साथ डायबिटीज के बारे में साझा की है कि अगर किसी को डायबिटीज होती है हॉर्मोन्स किस तरीके से जिम्मेदार होता है। तो फिलहाल इतना ही, चैनल को सब्सक्राइब कर ले, फेसबुक पेज को लाइक करें। इस वीडियो के बारे में आप क्या राय रखते हैं हमें कमेंट कर जरूर बताएं। साथ ही डॉक्टर साहब से आपके क्या सवाल है हमें मेल बॉक्स में कमेंट कर भेज सकते हैं। तो फिलहाल इतना ही।
6: So we have a simple formula like A for A1C below 6.5, B for blood pressure, C for cholesterol which is LDL cholesterol below 17, D for diet, appropriate diet practices which are culturally sensitive and adaptable. Because remember, in a lot of these countries there is fasting and feasting. For example, Dr. Hamdi from Jocelyn presented the IDF algorithm for Ramadan which is just going to come up, which is a feasting. Remember, all sects, whether it's the Jews, whether it's the Hindus, whether it's the Muslims, whether it is the even the Catholics have the Lent. So they all have some amount of fast, and these fasts are followed by feasts. And when a diabetic does fasting, then sometimes it could be deleterious because you can have very low sugars or very high sugars. And therefore it's important to appropriate and have recommendations for fasting and feasting behavior and ensure that we adapt local customs, local cultural inputs into the day-to-day management of diabetes so that we can get better outcomes. And of course, ease for exercise. For example, we are weak in muscles. So we need to do 60 minutes of exercise every day, including muscle strengthening exercises, compared to our Caucasian counterparts who can just do a jog or a run, and for 30 minutes, three times a week, that's good enough. So personalized diabetes care is a holistic approach, keeping patient at the center of the universe. And that is really the DNA of this whole transcultural matrix, ensuring that we are able to adhere. Because the biggest challenge with people is when you tell them to do something or don't do something, they usually rebel. And they, because they rebel, we want to ensure that we make them appropriate, take into account their culture, take into account their local customs, and ensure that they do the right thing so that they get a better outcome. So there are a lot of new treatments which are coming up in diabetes. For example, we know SGLT2 inhibitors have arrived. We know we are looking at molecular mimics which will improve the insulin signaling pathway. And many nutrients modulate that. So obviously we are having that. We have not closed the loop on the artificial pancreas, but we are almost there. We have better use of ensuring digital technology and using big data for meaningful decision making with patients. So obviously we are developing tools, whether they are digital, whether they are pharmaceutical, so that we can close the loop so that the patients can get better control of their diabetes. The whole current philosophy of diabetes management is that patients should live happily with diabetes. They should smile, they should not be depressed, and they should be confident that they can handle the disease better. And therefore, we have better and better tools. We are still in the search for the oral insulin. It's still elusive for the type 1 diabetic patients. But the artificial pancreas loop is almost closed, and I'm sure in a couple of years we will have good hope for type 1 diabetics. As far as type 2 diabetes is concerned and obesity is concerned, we have better and better molecular targets which we can address. And I'm sure we don't have a quick fix pill, but we will be able to get there.
7: Surgeon आहे आणि मुंबईच्या लीलावती आणि हिंदूजा हॉस्पिटलची संलग्न आहे. आज मी विटॅमिन डी बद्दल तुमच्याशी बोलणार आहे. विटॅमिन डी एक विटॅमिन आहे ज्याच्याबद्दलचे गैरसमज मला वाटतं सर्वात जास्त असतात. लोकांना इतके गैरसमज आहेत की त्यांनी आपली प्रतिकार शक्ती वाढेल म्हणून कोविडमध्ये लोकांनी विटॅमिन डीचा इतका मारा केला की विटॅमिन डी जास्त होऊन त्याचे दुष्परिणाम दाखवणारी लक्षणं घेऊन आमच्याकडे पेशंट यायला लागले. तर अति विटॅमिन डी घेणं हे आरोग्याला हानिकारक असतं हा पहिला संदेश मी देऊ शकतो. विटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यात मदत करतं आणि म्हणून ते आपल्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे लोक म्हणतात मी गोळ्या कशाला खाऊ, अन्नात विटॅमिन डी मिळतंच की. परंतु अन्नातून विटॅमिन डी अतिशय नगण्य स्वरूपात मिळतं. उदाहरणार्थ अंड्यामध्ये विटॅमिन डी असतं पण एका अंड्यामध्ये 44 युनिट विटॅमिन डी मिळतं, परंतु आपल्याला 600 ते 800 युनिट्सची दिवसाला गरज असते. त्यामुळे आपल्याला विटॅमिन डी गोळीच्या स्वरूपात घेणं बऱ्याच वेळेला भाग पडतं. दुसरा गैरसमज असतो की विटॅमिन डी तर त्वचेखाली उन्हात तयार होतं तर गोळी खाण्यापेक्षा मी उन्हात जाऊन बसेन. ही गोष्ट जरी खरी असली की उन्हामध्ये विटॅमिन डी तयार होतं आपल्या चामडीखाली, आपल्या एशियन चामडीमध्ये काही घटक असे असतात की ज्याच्यामुळे विटॅमिन डी तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या शहरांमध्ये सध्या प्रदूषण एवढं वाढलं आहे की सूर्यकिरण त्या प्रदूषणामुळे आपल्या चामडीपर्यंत येस्तोरी त्यांची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमताच गमवून बसतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली संस्कृती आता घरबैठी झाली आहे आणि आतमध्ये घरात बसून आपल्याला व्हिटॅमिन डी तयारच करता येत नाही. त्यामुळे सर्वांनी एकदा तरी आपल्या व्हिटॅमिन डीची चाचणी करून लेव्हल किती कमी आहे हे बघून घ्यावं आणि नंतर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच व्हिटॅमिन डी घ्यायला सुरुवात करावी. आता नवीन संशोधन असंही दाखवतं की व्हिटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर तुमच्या डायबिटीस कंट्रोल करायलासुद्धा त्याची मदत होते. डायबिटीसमुळे बऱ्याचशा वातांच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडतो आणि असंही दिसून यायला लागलं आहे की व्हिटॅमिन डीची लेवल चांगली असेल तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. व्हिटॅमिन डी कॅन्सरवर मात करू शकत नाही पण तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती थोडीशी बदलू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंही दिसून यायला लागलं आहे की आपला मूड जो अतिशय लो असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असते. तर तुम्हाला निराश वाटत असेल किंवा प्रचंड थकवा वाटत असेल तर ते व्हिटॅमिन डीमुळे असू शकतं. सिरोटोनिन म्हणून एक अतिशय महत्त्वाचं संप्रेरक किंवा हार्मोन जे असतं त्याच्या प्रॉडक्शनमध्ये व्हिटॅमिन डीची मदत होते आणि सिरोटोनिन आपलं मूड चांगला ठेवतं. म्हणून व्हिटॅमिन डी घेतलं तर आपण हसत खेळत जीवन जगू शकतो. तर म्हणूनच ह्या व्हिटॅमिनबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी सगळ्यांना गरजेचं असतं परंतु चाचणी करून तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते घेणं अतिशय धोकादायक असतं. धन्यवाद.
8: നമസ്കാരം, ഞാൻ ഡോക്ടർ രാജ്മോഹൻ, എൻഡോക്രിനോളജിസ്റ്റ് ആൻഡ് ഡയബറ്റോളജിസ്റ്റ്, കിംസ് ഹെൽത്ത് ട്രിവാൻഡ്രം ആൻഡ് കിംസ് മെഡിക്കൽ സെൻറ്റർ, മണക്കാട്. ഞാനിന്ന് പറയാൻ പോകുന്നത് പ്രമേഹം എന്ന ജീവിതശൈലി രോഗത്തെക്കുറിച്ചാണ്. പ്രമേഹം എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ നാട്ടിൽ അതിൻ്റെ എണ്ണം എന്നും അനുദിനം കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പം ട്രിവാൻഡ്രത്തിൽ തന്നെ 20% ആൾക്കാർക്ക് പ്രമേഹം ഉണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതൊരു ജീവിതശൈലി രോഗമായതുകൊണ്ട് തന്നെ നമ്മുടെ രീതികളും നമ്മുടെ ആഹാരത്തിൻ്റെ രീതിയും അതിൻ്റെ എക്സസൈസിൻ്റെ ഒക്കെ രീതി അനുസരിച്ചാണ് ഇപ്പോൾ പ്രമേഹത്തിൻ്റെ അളവ് കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. കാരണം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ അമിതവണ്ണം ഒരു പ്രധാന ഫാക്ടറാണ്. ഇപ്പോൾ അമിതവണ്ണമുള്ള ആൾക്കാർ നമ്മുടെ നാട്ടിൽ വളരെയധികം അധികരിച്ചിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇത് നിയന്ത്രിക്കാനായിട്ട് നമ്മൾ വളരെയധികം എല്ലാവരും പറയുന്നതാണ്, അതായത് ഡയറ്റ് ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക. പക്ഷേ ഇതൊക്കെ പ്രാവർത്തികമാക്കാനായി നമ്മൾ സമയം കണ്ടെത്തണം. ഇപ്പോൾ എല്ലാവരും ബിസി ലൈഫാണ്, ഓരോ ജോലിയിലെ തിരക്കിൽ ഇതിനൊന്നും സമയം കിട്ടാറില്ല. അപ്പോൾ അതിന് സമയം കിട്ടി പ്രമേഹ രോഗികൾ ഇതിനു വേണ്ടിയിട്ട് ഒരു 45 മിനിറ്റ് 30-45 മിനിറ്റ്സ് എക്സസൈസ് ചെയ്താലേ ഷുഗർ നല്ല കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. പിന്നെ ഇപ്പം ലേറ്റസ്റ്റ് കോൺസെപ്റ്റ് എന്ന് പറയുന്നത് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ്, അതൊരു പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കോൺസെപ്റ്റാണ്. ഈ ഒരു 5 വർഷത്തിനകത്ത് വന്ന കോൺസെപ്റ്റാണ്. അതായത് ഷുഗർ 5 വർഷത്തിനകത്താണ് നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അമിതവണ്ണമുള്ള ആൾ അല്ലെങ്കിൽ ഓവർ വെയിറ്റ് ഉള്ള ഒരു പ്രമേഹ രോഗി 10-15% വരെ അവരുടെ അമിതഭാരം വണ്ണം വെയിറ്റ് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ഷുഗർ നോർമൽ രീതിയിലോട്ട്, അതായത് HbA1c എന്നൊരു ടെസ്റ്റ് എല്ലാവരും കേട്ട് കാണും, 6.5 താഴെ കൊണ്ടുവരാനായിട്ട് പറ്റും, അതായത് വിത്തൗട്ട് മെഡിക്കേഷൻ. അതൊരു വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ഒരു പഠനം UKയിലും ഇന്ത്യയിലും നടത്തിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ പ്രമേഹം ഇല്ലാത്ത സിറ്റുവേഷനിൽ നമുക്ക് പോകാൻ പറ്റും. ഇതൊരു വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഗുഡ് ന്യൂസ് ആണ്. അപ്പോൾ പ്രമേഹ യങ് ആയിട്ടുള്ള ഇപ്പം 30-35 വയസ്സുള്ള പ്രമേഹ രോഗികൾ ഇഷ്ടംപോലെ പുതിയതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. അവർക്ക് അമിതവണ്ണവും ഈ ഹോം വർക്ക് ഫ്രം ഹോം ഒക്കെ കാരണം വരുന്ന ഒരു അസുഖമാണ്. അപ്പോൾ അതൊക്കെ അവർക്കൊരു ഇതൊരു നല്ല ന്യൂസാണ്. അവരിപ്പം വെയിറ്റ് 10-15% നമുക്ക് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ എന്തായാലും നമുക്ക് പ്രമേഹം നമുക്ക് മാറ്റാൻ പറ്റും. അറ്റ്ലീസ്റ്റ് ഒരു 10-15 വർഷം നമുക്ക് പ്രമേഹം ഇല്ലാത്തൊരു സിറ്റുവേഷനിൽ പോകാൻ പറ്റും. അപ്പോൾ അതാണ് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ് എന്നുള്ള ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കോൺസെപ്റ്റ്. പിന്നെ ഈ വേൾഡ് ഡയബറ്റീസ് ഡേ 14th November എല്ലാ വർഷവും നമ്മൾ ഡയബറ്റീസ് ഡേ ആയിട്ട് കൊണ്ടാടുന്നത്. ആ ഡയബറ്റീസ് ഡേ എല്ലാ വർഷവും ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ ഒരു തീം കൊണ്ടുവരാറുണ്ട്. ഈ വർഷത്തെ തീം എന്ന് പറയുന്നത് എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് പേഷ്യൻസ്. അതായത് നമ്മൾ പ്രമേഹം വന്നിട്ട് നമ്മുടെ ആൾക്കാർ നല്ല രീതിയിൽ പ്രമേഹത്തിനെ പറ്റിയുള്ള ഒരു അവബോധം, അവയർനെസ് ഉണ്ടായിരിക്കണം. എന്നാലേ അവരെ സ്വയം നമുക്ക് കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റും. അപ്പോൾ അവർക്ക് എന്തെല്ലാം ചെയ്യണം എന്നുള്ള കാര്യങ്ങളിൽ കൂടുതൽ അവബോധം സൃഷ്ടിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് IDF ഇങ്ങനത്തെ ഒരു പ്രമേഹം ഇപ്രാവശ്യത്തേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. നമ്മൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴി അറിയാം, ഇഷ്ടംപോലെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ ഉണ്ടാവാറുണ്ട്. ഈ ന്യൂസ് ഇങ്ങനെ കഴിച്ചാൽ പ്രശ്നമുണ്ട്, ഇത് കഴിച്ചാൽ കിഡ്നിക്ക് പ്രശ്നമുണ്ട്, അങ്ങനെ കുറേ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴിയും അല്ലാതെ ആൾക്കാർ വഴിയും നമ്മൾ എല്ലാം കേൾക്കുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഇതൊക്കെ തടയാൻ വേണ്ടിയിട്ട് ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ തന്നെ ഒരു എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് അവരൊരു പ്ലാറ്റ്ഫോം തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ അത് നിങ്ങൾ ഗൂഗിൾ ചെയ്തിട്ട് IDF വെബ്സൈറ്റ്, ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ്റെ വെബ്സൈറ്റിൽ പോയിട്ട് എഡ്യൂക്കേറ്റ് യുവർ സെൽഫ് എന്ന് പറഞ്ഞ അവരുടെ ഒരു ലോഗോ ഉണ്ട്. അതിൽ കയറി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ഡയബറ്റീസിനെ പറ്റിയുള്ള എല്ലാ വിവരങ്ങളും, കറക്റ്റായിട്ടുള്ള വിവരങ്ങൾ നമുക്ക് കിട്ടുന്നതാണ്. അപ്പോൾ അത് വളരെ പ്രധാനമാണ്. നമ്മൾ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ആരെങ്കിലും പറയുന്നത് കേട്ടിട്ട് നമ്മൾ അത് പ്രമേഹം നിയന്ത്രിക്കാനോ കൂട്ടാനോ കുറയ്ക്കാനോ ഒന്നും പാടില്ല. നമ്മൾ കറക്റ്റായിട്ടുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇത് പിൻകാലത്ത് പ്രശ്നങ്ങളുണ്ടാവാം. അപ്പോൾ പ്രമേഹം എന്ന് പറയുന്നത് ഒരു വലിയ മാറാരോഗമായിട്ട് ചിന്തിക്കേണ്ട കാര്യമില്ല. നമ്മൾ ഇഷ്ടംപോലെ ഡയറ്റിൽ തന്നെ വേരിയേഷൻ ചെയ്യാം. ഡയറ്റീഷ്യൻ എന്തായാലും കാണണം. ഡയറ്റീഷ്യൻ കണ്ടിട്ട് അതിന് തക്കണമുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക, ചെറിയ മരുന്ന് ഡോക്ടർ പ്രിസ്ക്രൈബ് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ അത് മുടങ്ങാതെ കഴിക്കുക, കഴിച്ചിട്ട് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് 3-4 മാസത്തിൽ ഒരിക്കൽ ചെക്ക് ചെയ്യുക. അത്രയും ചെയ്താൽ മതി. നമ്മൾ ഡയബറ്റീസ് വന്നു എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഒരു വലിയ അസുഖം വന്ന പോലെയല്ല, ഒരു ക്യാൻസറോ അല്ലെങ്കിൽ ഹാർട്ട് അറ്റാക്കോ വരുന്ന പോലെയല്ല. ഒരു ജീവിതശൈലി രോഗമാണ്. നമ്മളത് കൺട്രോൾ ചെയ്ത് നിയന്ത്രിച്ച് ഈവൻ മാറ്റി എടുക്കാൻ പോലും, ഇപ്പം ക്യൂർ ചെയ്യാൻ പോലും ഇപ്പം പറ്റും എന്നുള്ളതാണ് ചെറിയ പഠനങ്ങൾ പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതെല്ലാം ഒരു ഒരു വിവരമായിട്ട്, ഒരു നോളജായിട്ട് എടുത്തിട്ട് നിങ്ങൾ പ്രമേഹ രോഗികളും പ്രമേഹം വരാൻ സാധ്യതയുള്ള യങ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാരും ഇതൊരു ഇമ്പോർട്ടൻ്റ് മെസ്സേജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് എക്സസൈസും ഡയറ്റും സ്ട്രിക്റ്റ് ആയിട്ട് നോക്കണമെന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. നമസ്കാരം.
9: People with diabetes can lose their legs. It is often forgotten that people with diabetes can die, can have increased mortality because they lose their leg. So they lose their leg and they lose their life also. Now, how to prevent it is very easy. You have loss of sensation in the feet and less of blood supply. So don't smoke and wear footwear always. Inside the temple, inside the house, wear footwear and examine your feet every day for cuts, bruises, and prevent an injury to the foot. And also wear footwear always inside the home. Now, even in a temple, you need not walk barefoot. You can wear socks, and therefore, person with diabetes can live a longer life and go with two legs and not lose one leg. People with pre-diabetes also have cardiovascular, kidney disease and so on. So you can't lose time, because newly diagnosed type 2 diabetes and pre-diabetes have a lot of heart disease, kidney disease and so on, and liver disease. And this message is specifically meant for clinicians who treat diabetes. Now, it's very important that earlier days we were talking only about diabetes. Today we are talking about diabetes, kidney, liver, heart. So it's very important we use drugs which have got benefit on those organs also. So it is very important to use these drugs much before metformin. Anyway, people with diabetes have polypharmacy requirement, and they need SGLT2, GLP-1 receptor agonist. They have metformin, pioglitazone, everything they need, especially long-term people with long-term diabetes. So use SGLT2 inhibitors and GLP-1 receptor agonist even before metformin, and the guidelines should change in the years to come.
10: Insights from the world's best medical minds. You are watching therightdoctors.com.

0: ଏଇ ସିରିଜରେ ଆମେ ଗୋଟେ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଟପିକ୍ରେ ଡିସ୍କସ୍ କରିବା, ଏଇଟା ହେଲା CGMS, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍। ଆପଣମାନେ ଜାଣିଥିବେ ଯେ ମାନେ ଜଣଙ୍କର ଯଦି ଡାଇବେଟିସ୍ ହେଲା ଆମେ କେମିତି ଚେକ୍ କରିବା, ମାନେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର, ପୋଷ୍ଟ ପ୍ରାଣ୍ଡିଆଲ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର, HbA1c, HbA1c ଲାଷ୍ଟ 2-3 ମାସର ଏଭରେଜ୍ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ବିଷୟରେ କହିଥାଏ। ତାପରେ ଏବେ ଆହୁରି ନୂଆ ଜିନିଷ ବି ଆସିଲାଣି, ଏହାକୁ କହନ୍ତି CGMS, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍, CGMS। ଯେମିତି ଏହାର ସିମ୍ପଲ୍ ଲାଙ୍ଗୁଏଜ୍ରେ ବୁଝିବା ପାଇଁ, ଆମେ 24 ଘଣ୍ଟାରେ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ହେଲା। ତ ଫାଷ୍ଟିଂ ପିପି ଯେଉଁ ଟେଷ୍ଟ କରାଯାଏ ସେଇଟା ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର, ଏମିତି ସକାଳ 7ଟାରେ ମନେକର 200 ଥିଲା, ଖାଇସାରିକି 2 ଘଣ୍ଟା ପରେ 240 ହେଲା, ତ ସେଇଟା 2 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ। ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଥିଲା, ପୋଷ୍ଟ ପ୍ରାଣ୍ଡିଆଲ ଆଉ ଗୋଟେ ମିନିଟ୍। ତ ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ବାକି 1438 ମିନିଟ୍ରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ରହେ ସେଇଟା ଫାଷ୍ଟିଂ ପିପିରୁ ଜଣାପଡ଼େ ନାହିଁ। ଆଉ ଯଦି ଆମେ HbA1c କରିବା, ସେଇଟା ଲାଷ୍ଟ 3 ମାସର ବା 2-3 ମାସର ଏଭରେଜ୍ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କହେ କେତେ ରହୁଛି। ବାକି ଆମର ଯେଉଁ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଏବେ ଯେଉଁ ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଆମ 1440 ମିନିଟ୍ ଅଛି ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ, ସେଇ ଭିତରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଉପରକୁ ତଳକୁ ହେଉଛି ବା ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ କେମିତି ହେଉଛି, ଯେଉଁ ଭେରିଏସନ୍ ହେଉଛି ତାକୁ କୁହାଯାଏ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି। ଏଇଟା ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷଟା। ଆଉ ଗୋଟେ ହେଲା ଯେ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ଟାଇମ୍ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ମାନେ ରେଞ୍ଜରେ ରହୁଛି। ରେଞ୍ଜ ହେଲା 70-180 mg/dL। ତ CGMS ହେଲା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍, ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ଟାଇମ୍ ଅଛି 24 ଘଣ୍ଟାରେ, ପୁରା 1440 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ ଆମକୁ ଜଣାପଡ଼ିବ ଗ୍ଲୁକୋଜ୍ କେତେ କେତେ ରହୁଛି ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ କେତେ ରହୁଛି। ତ ଏହାକୁ କୁହାଯାଏ CGMS, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍। ସିମ୍ପଲ୍ ଲାଙ୍ଗୁଏଜ୍ରେ ଏଇଟା ହେଲା ଆପଣଙ୍କର ଯେମିତି ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ, ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗରର ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ। ତ ଏଇଟା ହେଲା ଏଟ୍ ପ୍ରେଜେଣ୍ଟ ଦ ବେଷ୍ଟ ମନିଟରିଂ ପାରାମିଟର, ହେଲା। ତ ଏଠି ଆମ ଯେଉଁ ଟ୍ରାଇସେପ୍ ମସଲ୍ ଅଛି, ଏଠି ଗୋଟେ ସେନ୍ସର୍ ଟାଇପ୍ର ଲାଗେ, ସେଇଟା 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଲାଗିକି ରହିବ। ଆପଣ ସେଇଟା ଲଗେଇକି ସବୁ ଜିନିଷ କରିପାରିବେ, ଗାଧେଇ ପାରିବେ, ସମୁଦ୍ରରେ ଗାଧେଇ ପାରିବେ, ସୁଇମିଂ ପୁଲ୍ରେ ଗାଧେଇ ପାରିବେ, ସବୁ କରିପାରିବେ। ସେଇଟା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ଲି ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଚେକ୍ କରୁଛି, ସେଟାକୁ କୁହାଯାଏ ଇଣ୍ଟରଷ୍ଟିସିଆଲ୍ ଫ୍ଲୁଇଡ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍, ଆପଣଙ୍କ ଚେକ୍ କରୁଛି ସେ। ଆଉ ଗୋଟେ ରିଡର୍ ଥାଏ, ସେ ରିଡର୍ ଯେ ପାଖକୁ ନେଲେ ସ୍କାନ୍ କରିଦିଏ ଆପଣଙ୍କର ସୁଗର କେତେ ରହୁଛି। ଆପଣ ମୋବାଇଲ୍ରେ ଦେଖିପାରିବେ, ଲ୍ୟାପଟପ୍ରେ ଦେଖିପାରିବେ, ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଦେଖିପାରିବେ। ଏବେ ଆପଣ ଡିନର୍ କରିବାର ଆରମ୍ଭ କଲେ, ଡିନର୍ କରିବା ଆଗରୁ ଆପଣ ସ୍କାନ୍ କରିକି ଦେଖିପାରିବେ କେତେ ରହୁଛି। ତ 24 ଆୱାର୍ ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଟାଇପ୍ର ଜିନିଷ ସେଇଟା, ତାକୁ କୁହାଯାଏ କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍। ଏଇଟା 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ରହେ, 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ରିପୋର୍ଟ ଆସିଯିବ। ସେଇଥିରେ 2ଟା ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ, ଗୋଟେ ହେଲା TIR, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, ସେଇଟା ସବୁଥିରେ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ। ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ମାନେ 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ସମୟ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର 70-180 ମିଲିଗ୍ରାମ ଭିତରେ ରହୁଛି। ଯଦି 70-100 ମିଲିଗ୍ରାମ ଭିତରେ ଆପଣଙ୍କର 24 ଘଣ୍ଟା 1440 ମିନିଟ୍ ରହିଲା, ତ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ 100%, ସେଇଟା ସବୁଥିରୁ ବେଷ୍ଟ ସିଚୁଏସନ୍, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ 100%। ତ ମିନିମମ୍ ଅପ୍ଟିମମ୍ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ମୋର ଦେନ୍ 70% ଯଦି ରହିଲା, ଆମେ ତାକୁ ଅପ୍ଟିମମ୍ ବୋଲି କହୁ ତାକୁ। ଆଉ ଗୋଟେ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ମାନେ କେତେ ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ ହେଉଛି ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ସେଇଟା ବି ଆମ CGMS ଜଣାପଡ଼େ। ତ ଏଇ 2ଟା ପାରାମିଟର ବହୁତ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ଆଣ୍ଡ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି। ଏଇ 2ଟା ଆମ CGMS ବା ତାକୁ AGP ବି କୁହାଯାଏ, ଆମ୍ବୁଲେଟରୀ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ପ୍ରୋଫାଇଲ୍। ଏଇଥିରେ ଏଷ୍ଟିମେଟେଡ୍ HbA1c ବି ଆସିଯାଏ ସେଇ ରିପୋର୍ଟରେ। ତ ଏଟ୍ ପ୍ରେଜେଣ୍ଟ ଏଇଟା ସବୁଠାରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ, ଆମକୁ ଖାଲି 2 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ ଜାଣିକି, 1438 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ ନ ଜାଣିକି ତାର ଟ୍ରିଟମେଣ୍ଟ କରିବା ସେଇଟା ଭଲ ନା 1440 ମିନିଟ୍ ବା 24 ଘଣ୍ଟା ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଦେଖିପାରିବା ସେଇଟା ଭଲ। ଏଇ ବିଷୟରେ ମାନେ ଏଇ ପଏଣ୍ଟ ହେଲା ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ କି CGMS ଏବେ ହେଲା ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ। ଆଉ ଗୋଟେ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଲାଇନ୍ସ ଅଛି ଯେ HbA1c ଇଜ୍ ଦ ଓଲ୍ଡ ଷ୍ଟାଣ୍ଡାର୍ଡ଼, CGMS ଇଜ୍ ଦ ଗୋଲ୍ଡ ଷ୍ଟାଣ୍ଡାର୍ଡ଼, ସୋ ଏଇଟା ମନେ ରଖିବେ। ତ HbA1c କରିବା କଥା, ସେଇଟା ବେଟର୍ ଦେନ୍ ଫାଷ୍ଟିଂ ଏଣ୍ଡ ପିପି, ବଟ୍ CGMS ଏଇଟା ହେଲା ନୂଆ କନ୍ସେପ୍ଟ, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍। ଇଜ୍ ଇଟ୍ ବେଟର୍ ଦେନ୍ HbA1c, ଇଜ୍ ଇଟ୍ ବେଟର୍ ଦେନ୍ ଫାଷ୍ଟିଂ ପିପି, ୱେଲ୍ ଡିପେଣ୍ଡିଂ ଅନ୍ କେସ୍ ଟୁ କେସ୍ ବେସିସ୍। ତ ଡାଇବେଟିସ୍ ଟ୍ରିଟମେଣ୍ଟରେ ଇଣ୍ଡିଭିଜୁଆଲାଇଜେସନ୍ ଇଜ୍ ଦ କି, ସବୁ ଡାଇବେଟିସ୍ ପର୍ସନ୍ ମାନେ ଅଲଗା, ସମସ୍ତଙ୍କ ସିଚୁଏସନ୍ ଅଲଗା, ସମସ୍ତଙ୍କ ମନିଟରିଂ ଅଲଗା। ତ ଏଇଟା Type 1ରେ ସମସ୍ତଙ୍କୁ ଆମେ CGMS କରିପାରିବା, Type 2ରେ କେସ୍ ଟୁ କେସ୍ ବେସିସ୍, Type 2 ଡାଇବେଟିସ୍ରେ କେସ୍ ଟୁ କେସ୍ ବେସିସ୍ରେ ଯଦି ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ବହୁତ ଫ୍ଲକ୍ଚୁଏଟ୍ ହେଉଛି, କେବେ 250 ରହୁଛି, କେବେ 70 ହେଇଯାଉଛି, କେବେ ହାଇପୋଗ୍ଲାସେମିଆ ହେଉଛି, କେବେ ହାଇପରଗ୍ଲାସେମିଆ ହେଉଛି, ତା ମାନେ ବହୁତ ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ ହେଉଛି। ତ ଏଇଟା ଦିନର କେଉଁ ଟାଇମ୍ରେ ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ ହେଉଛି, ଖାଇବା ଆଗରୁ, ଖାଇବା ପରେ, ଦିନର କେଉଁ ଟାଇମ୍ରେ, ସେଇଟା ଜାଣିବା ପାଇଁ CGMS ସବୁଥିରୁ ବଢ଼ିଆ। ତ CGMS ମାନେ କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ୍, ଏଇଟା ଆମେ ୟୁଜ୍ କରିପାରିବା ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ପାଇଁ। ଏଇଟା ୟୁଜ୍ କଲେ ଦେଖାଯାଇଛି ରିସର୍ଚ୍ଚ ଷ୍ଟଡିରୁ ଯେ କମ୍ପ୍ଲିକେସନ୍ସକୁ ପ୍ରିଭେଣ୍ଟ ବି କରାଯାଇପାରିବ। ତ ଆମେ ଜାଣିଲେ ସେଇ ଜିନିଷକୁ ମ୍ୟାନେଜ୍ କରିପାରିବା, ମ୍ୟାନେଜ୍ ଡାଇବେଟିସ୍କୁ ଯଦି କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ରଖିବା କମ୍ପ୍ଲିକେସନ୍ସରୁ ପ୍ରିଭେଣ୍ଟ କରିପାରିବା। ତ ଅଲ୍ଟିମେଟ୍ ଗୋଲ୍ ଅଫ୍ ଡାଇବେଟିସ୍ ଟ୍ରିଟମେଣ୍ଟ ଇଜ୍ ଟୁ ପ୍ରିଭେଣ୍ଟ ଦ କମ୍ପ୍ଲିକେସନ୍ସ ଅଫ୍ ଡାଇବେଟିସ୍। ତ ଡାଇବେଟିସ୍କୁ କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ରଖନ୍ତୁ, ସୁସ୍ଥ ରୁହନ୍ତୁ। ଥ୍ୟାଙ୍କ ୟୁ।
1: तो आईवीएफ फेल होण्याच्या आधी आईवीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय हे समजून घेऊयात। आईवीएफ सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की आईवीएफ सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो। याच्यामध्ये दोन भाग असतात। एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे आयव्हीएफ मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला, ते होणं। दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं, तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे। तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये। तर आयव्हीएफ आणि आयव्हीएफ कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात। आयव्हीएफ ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल। तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर आयव्हीएफ फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल। तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते,
2: बरोबर,
1: आणि दर्जेदार लॅबमध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं पाहिजे, तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो। याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो। तर ह्युमन्स मध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे। 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते।
2: बरं,
1: तर 20% सक्सेस रेट आहे। आता हा याला परफेक्शन याच्यावर दाखवता येणार नाही। हा पण हा घटू शकतो। कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं। तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल। डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवं। जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं
2: येणार। बरोबर,
1: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो। आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन। तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो। तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजुअली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं। आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव। आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं आस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं। आणि गर्भाशयाचं आस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे। तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं। आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या, आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं। तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात, इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे। नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ। एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं। तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं, आपल्याकडे एक छान म्हण आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
2: बरोबर.
1: तर बीज खराब का होतं तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते. लठ्ठपणा जसं वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन आहे लक्षात, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं. आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
2: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेल्या त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या. त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो. कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
2: बरोबर.
1: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे. तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं. जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीज आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
3: रेडिओ फॉर पब्लिक हेल्थ इज इंडियाज फर्स्ट 24/7 ऑनलाईन अँड स्ट्रीमिंग हेल्थ टॉक रेडिओ स्टेशन Dedicated to public service announcement programs issued in public interest to promote evidence-based patient education and public health awareness.
4: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.

0: मैं आपको डायबिटीज के बारे में कुछ जानकारी देना चाहता हूँ। डायबिटीज एक बीमारी है जहां पे ग्लूकोज की मात्रा शरीर में बढ़ जाती है। पैंक्रियास एक ऐसा ऑर्गन है जहां इंसुलिन नामक हार्मोन बनाता है। हम जब खाना खाते हैं तब ये इंसुलिन ग्लूकोज को हमारे शरीर के सेल्स में पहुंचाता है ताकि वो एनर्जी में कन्वर्ट हो जाए। बट जब हमारे शरीर में इंसुलिन नहीं बनता है या इंसुलिन इस्तेमाल होना कम हो जाता है तब ग्लूकोज की मात्रा हमारे शरीर में बढ़ जाती है और फिर हमें डायबिटीज की बीमारी हो जाती है। डायबिटीज की वजह से इंसान को बहुत सारी तकलीफें बाद में जाके हो सकती हैं, जैसे आंखों की बीमारी, गुर्दों की बीमारी, पैरों की बीमारी और दिल की बीमारी। तो इसीलिए हमें अपनी शुगर को कंट्रोल में रखना बहुत जरूरी है।
1: Radio for Public Health is India's first 24/7 online and streaming health talk radio station, dedicated to public service announcement programs issued in public interest to promote evidence-based patient education and public health awareness.
2: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
3: मेरी मदर या मेरे फादर को नी पेन है, should I be worried? Knee pain, as we grow older, is a very common phenomenon. Knee pain is a consequence of age-related day-to-day wear and tear in your knee joint. इससे घबराने की जरूरत नहीं है, इसे embrace करना जरूरी है। आज नी पेन का सोल्यूशन सिर्फ सर्जरी नहीं होता। देर आर लॉट ऑफ मॉडेलिटीज ऑफ ट्रीटमेंट विच स्टार्ट फ्रॉम मेडिकेशंस, इंजेक्शंस, फिजियोथेरेपी, आरएफए, एंड देन व्हेन योर डॉक्टर डिसाइड्स, सर्जिकल प्रोसीजर विल बिकम एन ऑप्शन फॉर यू। प्लीज कॉन्टैक्ट योर ऑर्थोपेडिक सर्जन फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑन योर नी पेन।
4: नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर अर्चिक, मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि मुंबईच्या लीलावती आणि हिंदुजा हॉस्पिटलशी संलग्न आहे। आज मी व्हिटॅमिन डी बद्दल तुमच्याशी बोलणार आहे। व्हिटॅमिन डी एक व्हिटॅमिन आहे ज्याच्याबद्दलचे गैरसमज मला वाटतं सर्वात जास्त असतात। लोकांना इतके गैरसमज आहेत की त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढेल म्हणून कोविडमध्ये लोकांनी व्हिटॅमिन डीचा इतका मारा केला की व्हिटॅमिन डी जास्त होऊन त्याचे दुष्परिणाम दाखवणारी लक्षणं घेऊन आमच्याकडे पेशंट यायला लागले। तर अति व्हिटॅमिन डी घेणं हे आरोग्याला हानिकारक असतं हा पहिला संदेश मी देऊ शकतो। व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यात मदत करतं आणि म्हणून ते आपल्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय गरजेचं असतं। सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे लोकं म्हणतात मी गोळ्या कशाला खाऊ, अन्नात व्हिटॅमिन डी मिळतंच की। परंतु अन्नातून व्हिटॅमिन डी अतिशय नगण्य स्वरूपात मिळतं। उदाहरणार्थ अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं पण एका अंड्यामध्ये 44 युनिट व्हिटॅमिन डी मिळतं, परंतु आपल्याला 600 ते 800 युनिट्सची दिवसाला गरज असते। त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी गोळीच्या स्वरूपात घेणं बऱ्याच वेळेला भाग पडतं। दुसरा गैरसमज असतो की व्हिटॅमिन डी त्या त्वचेखाली उन्हात तयार होतं तर गोळी खाण्यापेक्षा मी उन्हात जाऊन बसेन। ही गोष्ट जरी खरी असली की उन्हामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं आपल्या चामडीखाली, आपल्या एशियन चामडीमध्ये काही घटक असे असतात की ज्याच्यामुळे व्हिटॅमिन डी तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या शहरांमध्ये सध्या प्रदूषण एवढं वाढलं आहे की सूर्यकिरण त्या प्रदूषणामुळे आपल्या चामडीपर्यंत येस्तोरी त्यांची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमताच गमवून बसतात। आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली संस्कृती आता घरबैठी झाली आहे आणि आतमध्ये घरात बसून आपल्याला व्हिटॅमिन डी तयारच करता येत नाही। त्यामुळे सर्वांनी एकदा तरी आपल्या व्हिटॅमिन डीची चाचणी करून लेव्हल किती कमी आहे हे बघून घ्यावं आणि नंतर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच व्हिटॅमिन डी घ्यायला सुरुवात करावी। आता नवीन संशोधन असंही दाखवतं की व्हिटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर तुमच्या डायबिटीस कंट्रोल करायलासुद्धा त्याची मदत होते। डायबिटीसमुळे बऱ्याचशा वातांच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडतो आणि असंही दिसून यायला लागलं आहे की व्हिटॅमिन डीची लेवल चांगली असेल तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते। व्हिटॅमिन डी कॅन्सरवर मात करू शकत नाही पण तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती थोडीशी बदलू शकते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंही दिसून यायला लागलं आहे की आपला मूड जो अतिशय लो असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असते. तर तुम्हाला निराश वाटत असेल किंवा प्रचंड थकवा वाटत असेल तर ते व्हिटॅमिन डीमुळे असू शकतं. सिरोटोनिन म्हणून एक अतिशय महत्त्वाचं संप्रेरक किंवा हार्मोन जे असतं त्याच्या प्रॉडक्शनमध्ये व्हिटॅमिन डीची मदत होते आणि सिरोटोनिन आपलं मूड चांगला ठेवतं. म्हणून व्हिटॅमिन डी घेतलं तर आपण हसत खेळत जीवन जगू शकतो. तर म्हणूनच ह्या व्हिटॅमिनबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी सगळ्यांना गरजेचं असतं परंतु चाचणी करून तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते घेणं अतिशय धोकादायक असतं. धन्यवाद.
5: डायबिटीज और फैमिली के बारे में, डायबिटीज बेसिकली हम लोग दो तरह का होता है, टाइप 1 डायबिटीज और टाइप 2 डायबिटीज. टाइप 1 डायबिटीज वो होता है जिसमें कि जन्म से बच्चे में बीटा सेल से इंसुलिन की मात्रा इतनी नहीं निकल रही होती है कि वो शुगर को कंट्रोल कर पाए, और ये मुख्य रूप से एक ऑटो इम्यून डिसऑर्डर के रूप में होता है कि बीटा सेल को शरीर अपना एक अगेंस्ट काम करने लगता है और बीटा सेल को खुद खाने लगता है, जिसके कारण बीटा सेल धीरे धीरे खत्म होने लगता है और इंसुलिन की मात्रा बढ़ने धीरे धीरे कम हो जाती है, और जिसके कारण शुगर में ब्लड शुगर बढ़ जाता है खून में और टाइप 1 डायबिटीज होता है. ये बेसिकली बच्चों में या 20 साल से पहले ही पता चल जाता है. टाइप 2 डायबिटीज जो हमारे देश में सबसे ज्यादा होता है वो 8 अलग अलग कारणों से होता है. मुख्य रूप से ये इंसुलिन रेजिस्टेंस होता है. इंसुलिन रेजिस्टेंस को ऐसे समझा जाए कि इंसुलिन शरीर बना रहा है लेकिन वो पूरी तरह से काम नहीं कर पाता है, उसके अगेंस्ट कुछ काम होता है जो कि उसको काम नहीं करने देता है, और ये हमारे देश में मुख्य रूप से टाइप 2 डायबिटीज का कारण है.

0: So we have a simple formula like A for A1C below 6.5, B for blood pressure, C for cholesterol, which is LDL cholesterol below 70, D for diet, appropriate diet practices which are culturally sensitive and adaptable. Because remember, in a lot of these countries there is fasting and feasting. For example, Dr. Hamdi from Jocelyn presented the IDF algorithm for Ramadan, which is just going to come up, which is a feasting. Remember, all sects, whether it's the Jews, whether it's the Hindus, whether it's the Muslims, whether it is the even the Catholics, have the Lent. So they all have some amount of fast, and these fasts are followed by feasts. And when a diabetic does fasting, then sometimes it could be deleterious because you can have very low sugars or very high sugars. And therefore, it's important to appropriate and have recommendations for fasting and feasting behavior and ensure that we adapt local customs, local cultural inputs into the day-to-day management of diabetes so that we can get better outcomes. And of course, ease for exercise. For example, we are weak in muscles. So we need to do 60 minutes of exercise every day, including muscle strengthening exercises, compared to our Caucasian counterparts who can just do a jog or a run, and for 30 minutes, 3 times a week, that's good enough. So personalized diabetes care is a holistic approach, keeping patient at the center of the universe. And that is really the DNA of this whole transcultural matrix, ensuring that we are able to adhere. Because the biggest challenge with people is when you tell them to do something or don't do something, they usually rebel. And they, because they rebel, we want to ensure that we make them appropriate, take into account their culture, take into account their local customs, and ensure that they do the right thing so that they get a better outcome. So there are a lot of new treatments which are coming up in diabetes. For example, we know SGLT2 inhibitors have arrived. We know we are looking at molecular mimics which will improve the insulin signaling pathway, and many nutrients modulate that. So obviously we are having that. We have not closed the loop on the artificial pancreas, but we are almost there. We have better use of ensuring digital technology and using big data for meaningful decision making with patients. So obviously we are developing tools, whether they are digital, whether they are pharmaceutical, so that we can close the loop so that the patients can get better control of their diabetes. The whole current philosophy of diabetes management is that patients should live happily with diabetes. They should smile, they should not be depressed, and they should be confident that they can handle the disease better. And therefore, we have better and better tools. We are still in the search for the oral insulin. It's still elusive for the type 1 diabetic patients. But the artificial pancreas loop is almost closed, and I'm sure in a couple of years, we will have good hope for type 1 diabetics. As far as type 2 diabetes is concerned and obesity is concerned, we have better and better molecular targets which we can address. And I'm sure we don't have a quick fix pill, but we will be able to get there better.
1: So IVF fail होण्याच्या आधी IVF successful होतं म्हणजे नक्की काय समजून घेऊयात. IVF successful होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की IVF successful झालं असं आपण म्हणतो. याच्यामध्ये दोन भाग असतात. एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे IVF मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं, म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला, ते होणं. दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं, तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे. तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये. तर IVF आणि IVF कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात. IVF ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल. तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर IVF फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल. तर बी, चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते,
2: बरोबर,
1: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो. याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो. तर ह्युमन्स मध्ये, माणसामध्ये तो फक्त 20% आहे. 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते.
2: बरं,
1: तर 20% सक्सेस रेट आहे. आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही. हा, पण हा घटू शकतो. कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही तर हे घटू शकतं. तर आयव्हीएफ फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय, तर डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल. डॉक्टर हुशार हवाय, त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवंय. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्याच्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं येईल.
2: बरोबर.
1: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं, तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं अस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या, आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात, इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं, आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
2: बरोबर.
1: तर बीज खराब का होतं, तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते, आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं, आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
2: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधलं सर्टन जॉब करत गेल्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या, आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या, त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो, कारण बीज चांगल्या क्वालिटीची असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
2: बरोबर.
1: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारण आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे, आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार म्हणजे लॅब पॅरामीटर चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे, आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीज आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
0: शक्कर मापना या ग्लूकोज मॉनिटरिंग ये डायबिटीज में अनिवार्य भाग है. चाहे आपको टाइप 1 डायबिटीज हो, टाइप 2 डायबिटीज हो, डायबिटीज इन प्रेगनेंसी हो या सेकेंडरी डायबिटीज हो. और जब हम शुगर का मॉनिटरिंग या ग्लूकोज मॉनिटरिंग करते हैं तो उसके दो कंपोनेंट होते हैं.
2: एक तो 3 महीने की एवरेज शुगर, 3 महीने की एवरेज शुगर को हम ग्लाइकोसिलेट हीमोग्लोबिन बोलते हैं, जहां पे आरबीसी का जो रेड ब्लड पेशी होती है उसका जो लाइफ स्पैन होता है 120 दिन, उसकी एवरेज एक ग्लाइकोसिलेशन प्रोटीन के द्वारा की जाती है। और ये जो टेस्टिंग होता है ये नॉर्मली 7% के नीचे होगा तो कंट्रोल में डायबिटिक है ऐसे बताया जाता है, और 7% के ऊपर रहेगा तो कंट्रोल में नहीं ऐसा बताया जाता है। और ये जो ग्लाइकोसिलेटेड हीमोग्लोबिन है, ये जो वैल्यू आती है, इसकी जो प्रमुख वैल्यू है 50% रिफ्लेक्शन है लास्ट 1 मंथ की, और उसके बाद 25 रिफ्लेक्शन है 2 महीने पहले की, और फिर 10% रिफ्लेक्शन है 60-90 डेज पहले के रिफ्लेक्शन की, और 10% रिफ्लेक्शन है लास्ट 30 डेज के रिफ्लेक्शन की। सो ये एक्चुअली रिफ्लेक्ट करता है कि आपका 3 महीने का एवरेज क्या है, लास्ट महीने का एवरेज कितना है, ये अपने को ग्लाइकोसिलेटेड हीमोग्लोबिन देता है। लेकिन डे टू डे शुगर जो मेजरमेंट आता है उसके लिए हमको काफी बार सेल्फ मॉनिटरिंग करना पड़ता है, सेल्फ मॉनिटरिंग यानी खुद जांच करनी पड़ती है ग्लूकोज मीटर के द्वारा, और वो ग्लूकोज मीटर कैपिलरी ब्लड ग्लूकोज से टेस्ट करते हैं। कभी कभी नए अभी पैचेस आए हैं जिनको हम बोलते हैं कंटिन्यूस ग्लूकोज मॉनिटरिंग, अलग अलग टाइप के पैचेस आते हैं, वहां पे हम 24/7 ग्लूकोज वेरिएशन पता कर सकते हैं, 5 दिन के ऊपर, 3 दिन के ऊपर, 14 दिन के ऊपर, बट ये काफी एक्सपेंसिव होते हैं। तो हम जब ग्लूकोज मॉनिटरिंग करते हैं तो उसमें 2 भाग है, एक है 3 महीने के एवरेज ग्लाइकोसिलेटेड हीमोग्लोबिन, और दूसरा जो भाग है उसको बोलते हैं हम सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लूकोज या कंटिन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग। और ये 3 महीने का जो एवरेज शुगर आता है ये काफी एक्यूरेट रहता है, लेकिन आपकी हीमोग्लोबिन की प्रतिशत 8 या 6% के कब होगी, आपने ट्रांसफ्यूजन लिया होगा, प्रेगनेंसी रही होगी, या सपोज हीमोलिटिसिस रहा होगा, हीमोग्लोबिन करके डिसऑर्डर आता है वो होगा, तो उसमें ये एक्यूरेट नहीं होता है। तो

0: नमस्कार, मैं हूं डॉक्टर जीव दत्ता, एंडोक्रिनोलॉजिस्ट नई दिल्ली से। आज हम डिस्कस करेंगे शॉर्ट स्टेचर की प्रॉब्लम के बारे में, जिसे कम कद कहते हैं। बहुत लोग परेशान रहते हैं कि क्या मेरी हाइट बढ़ सकती है कि नहीं। ये लोग टीवी और विज्ञापन के बहकावे में आ जाते हैं, जो रात में टीवी में आते हैं, पेपर में आते हैं कि आप आ जाइए, हम आपकी हाइट बढ़ा देंगे। तो ये क्या अंधविश्वास है, हम इनसे कैसे दूर रहे? इसके लिए हमें समझना जरूरी है कि हाइट किस उम्र तक बढ़ सकती है और हाइट आमतौर पर इंसान में, ह्यूमन बींग्स में कब बढ़ती है। एक नवजात शिशु जो न्यूबॉर्न बेबी है, पहले 2 साल में हाइट सबसे ज्यादा बढ़ती है, करीब 10 से 15 सेंटीमीटर प्रति वर्ष। 2 साल के बाद से बच्चों की हाइट बढ़ने की तीव्रपन में थोड़ी कमी आती है, करीब वो 4 से 6 सेंटीमीटर प्रति वर्ष हाइट बढ़ती है, जब तक उनकी उम्र 8 या 10 साल तक ना हो जाओ। एक बार 8 या 10 साल की उम्र हो जाती है तो बच्चों में, चाहे वो लड़का हो या लड़की, शरीर में कुछ हार्मोनल चेंजेस होते हैं जिसे हम प्यूबर्टी कहते हैं। इन प्यूबर्टी हार्मोन के चेंजेस के कारण हाइट बढ़ने की स्पीड में थोड़ी तीव्रपन आती है। आमतौर पर देखा गया है ये जो उम्र 10 से 15 साल के बीच में है, करीब इस टाइम हाइट करीब फिर से 8 या 10 सेंटीमीटर प्रति वर्ष के रेट से बढ़ती है। तो ये समझना जरूरी है कि लड़कों और लड़कियों में हाइट बढ़ना पहले 10 साल में तो लगभग सेम होता है, बट लड़कियों में ये फर्क होता है कि एक बार उनमें महीने आना शुरू हो जाए या पीरियड्स आना शुरू हो जाए तो हाइट बढ़ना रुक जाती है, करीब 15 साल की उम्र करीब होती है। लड़कों में हाइट लंबे टाइम तक बढ़ती है, करीब 18-19 साल तक। इसीलिए देखा गया कि आमतौर में लड़कों की हाइट कुछ सेंटीमीटर ज्यादा होती है लड़कों से। तो एक मैसेज तो क्लियर है कि अगर मेरी हाइट 18-19 साल के ऊपर ज्यादा है तो मेरी हाइट बढ़ने का चांस लगभग जीरो है। जी कोई कहते मैं हाइट बढ़ा दूं तो मोस्ट लाइकली वो आपको बहका रहा है। अब इसको प्रमाणित कैसे करें? तो हाइट क्यों बढ़ती है, हमें कैसे बढ़ती है वो समझना है। हमें समझना है कि हाइट बढ़ रही मतलब हमारी हड्डियों की ग्रोथ बढ़ रही है। अगर कमर की हड्डी, रीढ़ की हड्डियों की ग्रोथ बढ़ेगी, पैरों की हड्डी की ग्रोथ बढ़ेगी, तभी तो हाइट बढ़ेगी। तो ग्रोथ कैसे बढ़ती है, ये हमारे हड्डियों में ग्रोथ प्लेट होता है। सिंपल है, अपने बाएं हाथ का एक्सरे करा ले, गूगल पे जाए, नेट पे चेक करें बच्चों के एक्सरे से। अगर बच्चों के एक्सरे देखेंगे तो हर हड्डियों के बीच में गैप होती है जिसे ग्रोथ प्लेट कहते हैं। थोड़ी थोड़ी बोन्स की ग्रोथ होगी तो हाइट बढ़ेगी। अगर एक्सरे में हमें दिखे कि हमारी ग्रोथ प्लेट जुड़ गई है, अगर सिंगल हड्डी दिख रही है हर बोन के, तो जी हाइट किसी भी हार्मोन ट्रीटमेंट से नहीं बढ़ सकती। कोई अगर कह रहा है बढ़ सकती तो वो गलत है, आपको बहका रहे। तो एक सिंपल हाथ के एक्सरे से पता चला। तो भाई हाथ का क्यों एक्सरे करें, पूरे बॉडी के ना करा ले? बिल्कुल करा सकते हैं, लेकिन उसमें रेडिएशन एक्सपोजर ज्यादा होगा। अगर यहाँ ग्रोथ प्लेट खुली है तो पूरे बॉडी में भी खुली रहेगी, तो हाथ के एक्सरे से क्लियर हो जाएगा कि हाइट बढ़ सकती है कि नहीं। बट अगर ग्रोथ प्लेट खुली भी हो, हमें समझना जरूरी है कि अगर बच्चे जल्दी आते हैं, प्यूबर्टी के पहले आते हैं, 8 या 10 साल की उम्र के पहले आते हैं, तब रिस्पॉन्स बहुत बढ़िया होता है। तो ट्रीटमेंट शुरू करने के पहले हमें समझना जरूरी है कि क्या ट्रीटमेंट वाकई में काम करेगी। इसके लिए हमें कुछ टेस्ट करने पड़ते हैं। थायराइड की जांच देखनी होती है, थायराइड ठीक रहना चाहिए। अगर थायराइड अनकंट्रोल्ड है तो हाइट बढ़ने में कमी होगी। एक और इंपॉर्टेंट हार्मोन जो हाइट के लिए इंपॉर्टेंट है, वो है ग्रोथ हार्मोन, जो कि हमारे दिमाग में पिट्यूटरी ग्लैंड से आती है। उसकी टेस्ट होती है इंसुलिन लाइक ग्रोथ फैक्टर या ग्रोथ हार्मोन स्टिमुलेटिंग टेस्ट, जो आप किसी भी एंडोक्रिनोलॉजिस्ट से मिलेंगे वो आपको समझा देंगे। ये कुछ दवाई देके देखते कि हमारे शरीर में ग्रोथ हार्मोन की लेवल बढ़ रही है कि नहीं। अगर ग्रोथ हार्मोन लेवल नहीं बढ़ रही है, लो आ रही है, मतलब ग्रोथ हार्मोन की कमी है या ग्रोथ हार्मोन डिफिशियंसी है। इन बच्चों में अगर हम ग्रोथ हार्मोन की ट्रीटमेंट दे तो हाइट बढ़ेगी, अच्छी खासी बढ़ेगी। हमें समझना है कि ग्रोथ हार्मोन ट्रीटमेंट इंजेक्शन से देना होता है, बिल्कुल इंसुलिन जैसे रोज इंजेक्शन लगाना होता है, बट ये पेनलेस होता है, दर्द नहीं होता है इसमें। हमें ये भी समझना है कि रैम्पेंट ब्लाइंडली ग्रोथ हार्मोन यूज ना करें, जैसा काफी जिम में देखा गया है कि ग्रोथ हार्मोन दी जाती बॉडी बिल्डिंग के लिए। अगर बिल्कुल लेफ्ट राइट सेंटर ग्रोथ हार्मोन लेंगे तो साइड इफेक्ट ज्यादा होगा। ग्रोथ हार्मोन अनमॉनिटर्ड लेने से जी शुगर हो सकती है, थायराइड की प्रॉब्लम हो सकती है, हड्डियों की प्रॉब्लम हो सकती है, तरह तरह की प्रॉब्लम हो सकती है, हाथों पैरों में सूजन भी आ सकता है। तो ग्रोथ हार्मोन उन्हीं को देना चाहिए जिनमें ग्रोथ हार्मोन डिफिशियंट हो, और उम्र अगर 10 साल से कम हो तो हाइट रिस्पॉन्स में बेस्ट आता है। तो मेरा संदेश यह है आप सबको कि अगर आपको लगता है आपकी हाइट कम है तो पहले अपनी हाइट चेक करें, एक ग्रोथ चार्ट ले लें, इंडियन ग्रोथ चार्ट मिल जाएगी आपको ऑनलाइन से, उसमें प्लॉट करें। 18 साल की उम्र है तभी कुछ चांस है, 18 साल की उम्र के ऊपर तो किसी भी हार्मोन ट्रीटमेंट से हाइट नहीं बढ़ सकती। आपको फिर भी डाउट लगे, हाथ की एक्सरे करके देख ले, अगर ग्रोथ प्लेट खुले हैं तो एंडोक्रिनोलॉजिस्ट के पास जाए, ग्रोथ प्लेट जुड़ गई तो कोई हार्मोन ट्रीटमेंट नहीं है। हमें समझना है कि जनता में अवेयरनेस ज्यादा होनी चाहिए। अगर माता पिता को लगे कि अपने बच्चों में हाइट कम है तो तुरंत एंडोक्रिनोलॉजिस्ट से जाए, हाइट की चेकअप कराए, अगर कोई हार्मोन डेफिशिएंसी हो अगर टाइमली पकड़ में आए और टाइमली ट्रीटमेंट कराए तो लॉन्ग टर्म हाइट आउटकम्स बहुत अच्छी हो सकती है। बट ब्लाइंडली किसी भी हार्मोन ट्रीटमेंट में ना जाए। नमस्कार।
1: नमस्कार, मैं डॉक्टर राजमोहन, എൻഡോക്രിനോളജിസ്റ്റ് ആൻഡ് ഡയബറ്റോളജിസ്റ്റ്, കിംസ് ഹെൽത്ത് ട്രിവാൻഡ്രം ആൻഡ് കിംസ് മെഡിക്കൽ സെൻറ്റർ, മണക്കാട്. ഞാനിന്ന് പറയാൻ പോകുന്നത് പ്രമേഹം എന്ന ജീവിതശൈലി രോഗത്തെക്കുറിച്ചാണ്. പ്രമേഹം എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ നാട്ടിൽ അതിൻ്റെ എണ്ണം എന്നും അനുദിനം കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പം ട്രിവാൻഡ്രത്തിൽ തന്നെ 20% ആൾക്കാർക്ക് പ്രമേഹം ഉണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതൊരു ജീവിതശൈലി രോഗമായതുകൊണ്ട് തന്നെ നമ്മുടെ രീതികളും നമ്മുടെ ആഹാരത്തിൻ്റെ രീതിയും പിന്നെ എക്സസൈസിൻ്റെ ഒക്കെ രീതി അനുസരിച്ചാണ് ഇപ്പോൾ പ്രമേഹത്തിൻ്റെ അളവ് കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. കാരണം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ അമിതവണ്ണം ഒരു പ്രധാന ഫാക്ടറാണ്. ഇപ്പോൾ അമിതവണ്ണമുള്ള ആൾക്കാർ നമ്മുടെ നാട്ടിൽ വളരെയധികം അധികരിച്ചിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇത് നിയന്ത്രിക്കാനായിട്ട് നമ്മൾ വളരെയധികം എല്ലാവരും പറയുന്നതാണ്, അതായത് ഡയറ്റ് ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക. പക്ഷേ ഇതൊക്കെ പ്രാവർത്തികമാക്കാനായി നമ്മൾ സമയം കണ്ടെത്തണം. ഇപ്പം എല്ലാവരും ബിസി ലൈഫാണ്, ഓരോ ജോലിയിലെ തിരക്കിൽ ഇതിനൊന്നും സമയം കിട്ടാറില്ല. അപ്പം അതിന് സമയം കിട്ടി പ്രമേഹ രോഗികൾ ഇതിനു വേണ്ടിയിട്ട് ഒരു 45 മിനിറ്റ്, 30-45 മിനിറ്റ്സ് എക്സസൈസ് ചെയ്താലേ ഷുഗർ നല്ല കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. പിന്നെ ഇപ്പം ലേറ്റസ്റ്റ് കോൺസെപ്റ്റ് എന്ന് പറയുന്നത് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ്, അതൊരു പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കോൺസെപ്റ്റാണ്. ഈ ഒരു 5 വർഷത്തിനകത്ത് വന്ന കോൺസെപ്റ്റാണ്. അതായത് ഷുഗർ 5 വർഷത്തിനകത്താണ് നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അമിതവണ്ണമുള്ള ആൾ അല്ലെങ്കിൽ ഓവർ വെയിറ്റ് ഉള്ള ഒരു പ്രമേഹ രോഗി 10-15% വരെ അവരുടെ അമിതഭാരം വെയിറ്റ് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ഷുഗർ നോർമൽ രീതിയിലോട്ട്, അതായത് HbA1c എന്നൊരു ടെസ്റ്റ് എല്ലാവരും കേട്ട് കാണും, 6.5 താഴെ കൊണ്ടുവരാനായിട്ട് പറ്റും, അതായത് വിത്തൗട്ട് മെഡിക്കേഷൻ. അതൊരു വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ഒരു പഠനം UKയിലും ഇന്ത്യയിലും നടത്തിയിട്ടുണ്ട്. അപ്പൊ പ്രമേഹം ഇല്ലാത്ത സിറ്റുവേഷനിൽ നമുക്ക് പോകാൻ പറ്റും. ഇതൊരു വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഗുഡ് ന്യൂസ് ആണ്. അപ്പൊ പ്രമേഹ യങ് ആയിട്ടുള്ള ഇപ്പം 30-35 വയസ്സുള്ള പ്രമേഹ രോഗികൾ ഇഷ്ടംപോലെ പുതിയതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. അവർക്ക് അമിതവണ്ണവും ഈ ഹോം വർക്ക് ഫ്രം ഹോം ഒക്കെ കാരണം വരുന്ന ഒരു അസുഖമാണ്. അപ്പൊ അതൊക്കെ അവർക്ക് ഇതൊരു നല്ല ന്യൂസ് ആണ്. അവരിപ്പം വെയിറ്റ് 10-15% നമുക്ക് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ എന്തായാലും നമുക്ക് പ്രമേഹം നമുക്ക് മാറ്റാൻ പറ്റും. അറ്റ്ലീസ്റ്റ് ഒരു 10-15 വർഷം നമുക്ക് പ്രമേഹം ഇല്ലാത്തൊരു സിറ്റുവേഷനിൽ പോകാൻ പറ്റും. അപ്പൊ അതാണ് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ് എന്നുള്ള ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കോൺസെപ്റ്റ്. പിന്നെ ഈ വേൾഡ് ഡയബറ്റീസ് ഡേ 14 നവംബർ എല്ലാ വർഷവും നമ്മൾ ഡയബറ്റീസ് ഡേ ആയിട്ട് കൊണ്ടാടുന്നത്. ആ ഡയബറ്റീസ് ഡേ എല്ലാ വർഷവും ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ ഒരു തീം കൊണ്ടുവരാറുണ്ട്. ഈ വർഷത്തെ തീം എന്ന് പറയുന്നത് എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് പേഷ്യൻസ്. അതായത് നമ്മൾ പ്രമേഹം വന്നിട്ട് നമ്മുടെ ആൾക്കാർ നല്ല രീതിയിൽ പ്രമേഹത്തിനെ പറ്റിയുള്ള ഒരു അവബോധം, അവയർനെസ് ഉണ്ടായിരിക്കണം. എന്നാലേ അവരെ സ്വയം നമുക്ക് കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റൂ. അപ്പൊ അവർക്ക് എന്തെല്ലാം ചെയ്യണം എന്നുള്ള കാര്യങ്ങളിൽ കൂടുതൽ അവബോധം സൃഷ്ടിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് IDF ഇങ്ങനത്തെ ഒരു പ്രമേയം ഇപ്രാവശ്യത്തേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. നമ്മൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴി അറിയാം, ഇഷ്ടംപോലെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ ഉണ്ടാവാറുണ്ട്. ഈ ന്യൂസ് ഇങ്ങനെ കഴിച്ചാൽ പ്രശ്നമുണ്ട്, ഇത് കഴിച്ചാൽ കിഡ്നിക്ക് പ്രശ്നമുണ്ട്, അങ്ങനെ കുറെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴിയും അല്ലാതെ ആൾക്കാർ വഴിയും നമ്മൾ എല്ലാം കേൾക്കുന്നുണ്ട്. അപ്പൊ ഇതൊക്കെ തടയാൻ വേണ്ടിയിട്ട് ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ തന്നെ ഒരു എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് അവരൊരു പ്ലാറ്റ്ഫോം തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. അപ്പൊ അത് നിങ്ങൾ ഗൂഗിൾ ചെയ്തിട്ട് IDF വെബ്സൈറ്റ്, ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷന്റെ വെബ്സൈറ്റിൽ പോയിട്ട് എഡ്യൂക്കേറ്റ് യുവർ സെൽഫ് എന്ന് പറഞ്ഞ അവരുടെ ഒരു ലോഗോ ഉണ്ട്. അതിൽ കയറി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ഡയബറ്റീസിനെ പറ്റിയുള്ള എല്ലാ വിവരങ്ങളും, കറക്റ്റ് ആയിട്ടുള്ള വിവരങ്ങൾ നമുക്ക് കിട്ടുന്നതാണ്. അപ്പൊ അത് വളരെ പ്രധാനമാണ്. നമ്മൾ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ആരെങ്കിലും പറയുന്നത് കേട്ടിട്ട് നമ്മൾ അത് പ്രമേഹം നിയന്ത്രിക്കാനോ കൂട്ടാനോ കുറയ്ക്കാനോ ഒന്നും പാടില്ല. നമ്മൾ കറക്റ്റായിട്ടുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇത് പിൻകാലത്ത് പ്രശ്നങ്ങൾ ഉണ്ടാവാം. അപ്പൊ പ്രമേഹം എന്ന് പറയുന്നത് ഒരു വലിയ മാറാരോഗമായിട്ട് ചിന്തിക്കേണ്ട കാര്യമില്ല. നമ്മൾ ഇഷ്ടംപോലെ ഡയറ്റിൽ തന്നെ വേരിയേഷൻ ചെയ്യാം. ഡയറ്റീഷ്യൻ എന്തായാലും കാണണം. ഡയറ്റീഷ്യൻ കണ്ടിട്ട് അതിന് തക്കണമുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക, ചെറിയ മരുന്ന് ഡോക്ടർ പ്രിസ്ക്രൈബ് ചെയ്യണമെങ്കിൽ അത് മുടങ്ങാതെ കഴിക്കുക, കഴിച്ചിട്ട് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് 3-4 മാസത്തിലൊരിക്കൽ ചെക്ക് ചെയ്യുക. അത്രയും ചെയ്താൽ മതി. നമ്മൾ ഡയബറ്റീസ് വന്നു എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഒരു വലിയ അസുഖം വന്ന പോലെയല്ല, ഒരു ക്യാൻസറോ അല്ലെങ്കിൽ ഹാർട്ട് അറ്റാക്കോ വരുന്ന പോലെയല്ല, ഒരു ജീവിതശൈലി രോഗമാണ്. നമ്മളത് കൺട്രോൾ ചെയ്ത് നിയന്ത്രിച്ച് ഈവൻ മാറ്റി എടുക്കാൻ പോലും, ഇപ്പം ക്യൂർ ചെയ്യാൻ പോലും ഇപ്പം പറ്റും എന്നുള്ളതാണ് ചെറിയ പഠനങ്ങൾ പറയുന്നത്. അപ്പം ഇതെല്ലാം ഒരു ഒരു വിവരമായിട്ട്, ഒരു നോളജായിട്ട് എടുത്തിട്ട് നിങ്ങൾ പ്രമേഹ രോഗികളും പ്രമേഹം വരാൻ സാധ്യതയുള്ള യങ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാരും ഇതൊരു ഇമ്പോർട്ടൻറ്റ് മെസ്സേജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് എക്സസൈസും ഡയറ്റും സ്ട്രിക്റ്റായിട്ട് നോക്കണമെന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. നമസ്കാരം.
2: नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर अर्चिक. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि मुंबईच्या लीलावती आणि हिंदुजा हॉस्पिटलशी संलग्न आहे. आज मी व्हिटॅमिन डी बद्दल तुमच्याशी बोलणार आहे. व्हिटॅमिन डी एक व्हिटॅमिन आहे ज्याच्याबद्दलचे गैरसमज मला वाटतं सर्वात जास्त असतात. लोकांना इतके गैरसमज आहेत की त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढेल म्हणून कोविडमध्ये लोकांनी व्हिटॅमिन डीचा इतका मारा केला की व्हिटॅमिन डी जास्त होऊन त्याचे दुष्परिणाम दाखवणारी लक्षणं घेऊन आमच्याकडे पेशंट यायला लागले. तर अति व्हिटॅमिन डी घेणं हे आरोग्याला हानिकारक असतं हा पहिला संदेश मी देऊ शकतो. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यात मदत करतं आणि म्हणून ते आपल्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे लोक म्हणतात मी गोळ्या कशाला खाऊ, अन्नात व्हिटॅमिन डी मिळतंच की. परंतु अन्नातून व्हिटॅमिन डी अतिशय नगण्य स्वरूपात मिळतं. उदाहरणार्थ अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं पण एका अंड्यामध्ये 44 युनिट व्हिटॅमिन डी मिळतं परंतु आपल्याला 600 ते 800 युनिट्सची दिवसाला गरज असते. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी गोळीच्या स्वरूपात घेणं बऱ्याच वेळेला भाग पडतं. दुसरा गैरसमज असतो की व्हिटॅमिन डी त्या त्वचेखाली उन्हात तयार होतं तर गोळी खाण्यापेक्षा मी उन्हात जाऊन बसेन. ही गोष्ट जरी खरी असली की उन्हामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं आपल्या चामडीखाली, आपल्या एशियन चामडीमध्ये काही घटक असे असतात की ज्याच्यामुळे व्हिटॅमिन डी तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या शहरांमध्ये सध्या प्रदूषण एवढं वाढलं आहे की सूर्यकिरण त्या प्रदूषणामुळे आपल्या चामडीपर्यंत येस्तोरी त्यांची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमताच गमवून बसतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली संस्कृती आता घरबैठी झाली आहे आणि आतमध्ये घरात बसून आपल्याला व्हिटॅमिन डी तयारच करता येत नाही. त्यामुळे सर्वांनी एकदा तरी आपल्या व्हिटॅमिन डीची चाचणी करून लेव्हल किती कमी आहे हे बघून घ्यावं आणि नंतर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच व्हिटॅमिन डी घ्यायला सुरुवात करावी. आता नवीन संशोधन असंही दाखवतं की व्हिटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर तुमच्या डायबिटीस कंट्रोल करायलासुद्धा त्याची मदत होते. डायबिटीसमुळे बऱ्याचशा वातांच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडतो आणि असंही दिसून यायला लागलं आहे की व्हिटॅमिन डीची लेवल चांगली असेल तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. व्हिटॅमिन डी कॅन्सरवर मात करू शकत नाही पण तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती थोडीशी बदलू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंही दिसून यायला लागलं आहे की आपला मूड जो अतिशय लो असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असते. तर तुम्हाला निराश वाटत असेल किंवा प्रचंड थकवा वाटत असेल तर ते व्हिटॅमिन डीमुळे असू शकतं. सिरोटोनिन म्हणून एक अतिशय महत्त्वाचं संप्रेरक किंवा हार्मोन जे असतं त्याच्या प्रॉडक्शनमध्ये व्हिटॅमिन डीची मदत होते आणि सिरोटोनिन आपलं मूड चांगला ठेवतं. म्हणून व्हिटॅमिन डी घेतलं तर आपण हसत खेळत जीवन जगू शकतो. तर म्हणूनच ह्या व्हिटॅमिनबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी सगळ्यांना गरजेचं असतं परंतु चाचणी करून तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते घेणं अतिशय धोकादायक असतं. धन्यवाद.
3: Radio for Public Health is India's first 24/7 online and streaming health talk radio station, dedicated to public service announcement programs issued in public interest to promote evidence-based patient education and public health awareness.
4: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
5: Friends, good morning. My Dr. Dilip Murarka, cancer surgeon. I've been trained in Tata Hospital, also did a fellowship at Memorial Sloan Kettering Cancer Center at New York. मैं जो है भी आपको कैंसर के बारे में बताने वाला हूँ. कैंसर के नाम सुनते ही काफ़ी लोग एकदम डर जाते हैं. वो सोचते हैं कि जिसको कैंसर होता है उसकी लाइफ कैंसिल हो जाती है. ऐसी बात नहीं है. कैंसर मीन्स कैंसर, इट इज़ नॉट देयर. अगर अर्ली डायग्नोसिस कर सकते हैं तो अपने कैंसर को ट्रीट कर सकते हैं और काफ़ी हद तक उसको कंट्रोल और फिर क्योर भी कर सकते हैं. कैंसर नॉर्मली जो है अनयूजुअल चीज़ें, जो चीज़ अपन नहीं नॉर्मली नहीं खाना चाहिए, जैसा तंबाकू है और पान का मसाला है, अल्कोहल है, सिगरेट है और जेनेटिकली म्यूटेशन म्यूटेंट वेजिटेबल या फ्रूट्स होते हैं, उनके कारण भी हो सकता है. और कैंसर के सबसे लक्षण ये रहते हैं कि जैसा गम्स में से कभी कभी ब्लीडिंग हो जाना, या कोई अल्सर बहुत दिनों तक हील नहीं होना, या कोई ग्रोथ कहीं पे हो जाता है वो कम नहीं होता दवाइयों के बाद भी, उस चीज को अपने को दिखाना चाहिए। जब भी कभी मन में कोई गांठ हो, या जब भी मन में आपको मालूम पड़े कि कोई चीज शरीर के अंदर आई है, जैसा गांठ आई है, तो उसको इमीडिएटली डॉक्टर के पास जाके दिखाना चाहिए। इससे ये मतलब ये नहीं है कि हर गांठ कैंसर की होती है, पर उसको जितना जल्दी तपास कराएंगे उतना अच्छा रहता है। और रेगुलरली बॉडी चेकअप आपको कराते रहना चाहिए और अपने आप को देखते रहना चाहिए कि कहीं कोई चीज की नई कोई चीज डेवलप नहीं हो रही है। एंड जो लोग पीपल शुड ऑल्सो टेक केयर द फैमिली हु हैज गॉट अ कैंसर, जिनके फैमिली में कैंसर की पेशेंट पहले से ही है, वो लोगों को बड़ा ध्यान रखना चाहिए, क्योंकि जेनेटिकली ऑल्सो कैंसर कैन मूव इनटू द ऑस्प्रिंग्स। कैंसर का इलाज, अब सब कैंसर का इलाज होने लगा है, अगर जितना जल्दी करते हैं तो उसका इलाज की जो रिकवरी है वो काफी अच्छी होती है।
6: मेरे फादर को नी पेन है, शुड आई बी वरिड? नी पेन as we grow older is a very common phenomenon. Knee pain is a consequence of age related day to day wear and tear in your knee joint. Isse ghabrane ki zarurat nahi hai, ise embrace karna zaruri hai. Aaj knee pain ka solution sirf surgery nahi hota, there are a lot of modalities of treatment which start from medications, injections, physiotherapy, RFA, and then when your doctor decides, surgical procedure will become an option for you. Please contact your orthopedic surgeon for more information on your knee pain.
7: So I am Dr. Shashank Doshi. I am an endocrinologist in a cardiology meeting. And you will be wondering what an endocrinologist is doing in a cardiology meeting. Now you know that diabetes and heart disease are very closely intertwined. In fact, in 2000, lot of associations like American Diabetic Association, American Heart Association, they came together and said, presence of diabetes, mere diagnosis of diabetes is equal to a heart attack, and therefore diabetes is an acute myocardial infarction equivalent. But when people get diabetes, people don't think that they have acute myocardial infarction. That is the first thing. Now naturally, when a diabetic has heart disease, he needs to be cared well, and selecting the appropriate anti-diabetic agent becomes a challenge. And therefore it is important and imperative to understand that whenever you are selecting an anti-diabetic agent in diabetes, you must look at two considerations beyond cardiovascular safety. One is weight, and we need to have either weight neutral or weight loss agents. And second is hypoglycemia. We need to have agents which will cause less hypoglycemia, or we need to give patient education which will cause less hypoglycemia. And then of course we have all this outcome data which has been emerging very rapidly, quickly, fast. So therefore when you look at diabetes and heart disease, you should follow a simple ABCDE approach. A for A1C, and try to keep the A1C below 6.5 or 7. B for blood pressure, a tight blood pressure control. C for LDL cholesterol, try to keep it below 50 or 70 in a diabetic. D for diet, and E for exercise. And if you are able to do all these ABCDE appropriately, you can have a normal quality of life in a diabetic with heart disease. Beyond this, what do we need to do? We need to do lifestyle, lifestyle, and lifestyle. The most difficult thing in lifestyle is adhering to that lifestyle and losing weight. Many a time we are not able to lose weight. Therefore, you need to use meal replacements with bars and user-friendly, nutritional packages which can make you lose weight. So therefore, my simple mantra to prevent heart disease and diabetes is eat less. Eat on time. Eat the right food. Cook in less oil or use blended oil. Then beyond that, if you have to go, exercise or walk more, at least do 30 minutes to 60 minutes of brisk walk. Try to do some resistance exercises as well as aerobic exercises. And beyond that, sleep on time, sleep adequately, sleep well. And then of course, de-stress and smile. So therefore, really the need of the hour is to prevent heart disease and diabetes. And therefore, if you really want to take care of this twin epidemic of heart disease and diabetes, we need a very aggressive lifestyle prevention approach. In 2017 end, we are releasing the 8th atlas of IDF, where it is predicted that India again will overtake China as the number one country in the world in diabetes. But we should not be the number one country in the world with diabetes. We should have aggressive lifestyle prevention so that we can prevent that diabetes. And secondly, what we need to do very aggressively is we should really aim to be the diabetes care capital of the world, the heart care capital of the world. And I think if diabetologists and cardiologists come together, we can do a very good aggressive approach of a simple ABCD with lifestyle integration so that we can make the quality of lives of our heart patients and diabetic patients better.

0: मैं आपको डायबिटीज के बारे में कुछ जानकारी देना चाहता हूँ। डायबिटीज एक बीमारी है जहां पे ग्लूकोज की मात्रा शरीर में बढ़ जाती है। पैंक्रियास एक ऐसा ऑर्गन है जहां इंसुलिन नामक हार्मोन बनाता है। हम जब खाना खाते हैं तब ये इंसुलिन ग्लूकोज को हमारे शरीर के सेल्स में पहुंचाता है ताकि वो एनर्जी में कन्वर्ट हो जाए। बट जब हमारे शरीर में इंसुलिन नहीं बनता है या इंसुलिन इस्तेमाल होना कम हो जाता है तब ग्लूकोज की मात्रा हमारे शरीर में बढ़ जाती है और फिर हमें डायबिटीज की बीमारी हो जाती है। डायबिटीज के वजह से इंसान को बहुत सारी तकलीफें बाद में जाके हो सकती हैं, जैसे आंखों की बीमारी, गुर्दों की बीमारी, पैरों की बीमारी और दिल की बीमारी। तो इसीलिए हमें अपनी शुगर को कंट्रोल में रखना बहुत जरूरी है।
1: तो IVF फेल होण्याच्या आधी IVF सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय समजून घेऊयात। IVF सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की IVF सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो। याच्यामध्ये दोन भाग असतात। एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे IVF मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला, ते होणं। दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं, तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे। तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये। तर IVF आणि IVF कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात। IVF ची भाषा थोडी दुर्बोध आहे, सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया, म्हणजे समजायला सोपं जाईल। तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर IVF फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल। तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं, तर एक शहाणा शेतकरी लागतो, चांगली शेतजमीन लागते,
2: बरोबर,
1: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो। याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो, म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला तो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो। तर ह्युमन्स मध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे। 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते।
2: बरं,
1: तर 20% सक्सेस रेट आहे। आता हा याला परफेक्शन याच्यावर जाता येणार नाही। हा पण हा घटू शकतो। कधी घटतो? शेतकरी चांगला नसेल, जमीन चांगली नसेल, बीज चांगलं वापरलं गेलं नाही, तर हे घटू शकतं। तर IVF फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय? आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल। डॉक्टर हुशार हवाय, त्याला IVF मधलं सगळं ज्ञान हवंय। जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं येणार।
2: बरोबर।
1: तसंच IVF कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो। आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन। तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो। तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजुअली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं। आणि ते कधी होतं? तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हेरियन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव। आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं अस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर तो पण अँड्रोजन वाढतं। आणि गर्भाशयाचं अस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे। तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या. आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात. इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे एक तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं, आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
2: बरोबर.
1: तर बीज खराब का होतं, तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते. लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया, अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन लक्षात घ्या, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं. आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये

0: I'm Dr. Praful Kulkarni. I'm practicing cardiologist as well as diabetologist since last 30 years in Jogeshwari only. I'm coming across a lot of obese patients in my clinical practice, and I've realized the primary thing which goes wrong is usually overeating without aware of that. So what is the solution to that? Is to reduce the weight. Reduction of weight occurs only primarily because of the eating less in quantity, rather than eating at one go or intermittent fasting. But the whole issue revolves around obesity because obesity is a chronic disease. Obesity is a chronic disease which occurs to most of the people now because of the overeating of the fast food as well as highly rich carbohydrate as well as fatty food. What is the reversal to it? Reversal is very simple. As you gain weight, you have to reverse the whole process. The process is reversed only by eating less, exercising regularly, and little high protein diet than the average protein diet. So normally we recommend 50% of the carbs, 25% of the proteins, and 25% of the fats, or maybe 30% of the fats. This is how it is. So I think one should be aware. If you reduce your weight, if you reduce your control your obesity, probably you will control most of the diseases like diabetes, like heart disease, tendency towards stroke or cancer. So obesity, to control obesity, primarily it is your food habits, your lifestyle which needs to be changed. And for that, probably this clinic might help you.
1: Welcome to Radio 4 Public Health, a 24/7. Live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage, and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
2: Hello everyone. I'm Dr. Surajit Kumar Patra, Director and Consultant Diabetologist, Dr. Surajit Patra's Diabetes Clinic, Bhubaneswar. Aji, এই সিরিজে আমি গোটে ইম্পর্টেন্ট টপিক্রে ডিসকস করা এটা হল CGMS কন্টিনিউস গ্লুকোজ মনিটরিং সিস্টম আপনার জাঁথে যে মানে জনক ডায়াবেটিস হল আমি কমিটি চেক করা মানে ফাস্টিং ব্লড সুগার পোস্টপ্রান্ডিয়াল ব্লড সুগার HbA1c লাস্ট 2-3 মাসর এভরেজ ব্লড সুগার বিষয়ে কইথায় তাপরে এবার আহরি নয় জিনিস বি আসলে এটা কহতি CGMS কন্টিনিউস গ্লুকোজ মনিটরিং সিস্টম CGMS যেমন এর সিম্পল ল্যাঙ্গুয়েজে বুঝবা আমি 24 ঘন্টার 1440 মিনিট হুয়ে হল তো ফাস্টিং পিপি যে টেস্ট করা যায় সেটা গোটে মিনিটরে ফাস্টিং ব্লড সুগার এমনি সকাল 7টার মনে কর 200 লা খাই সারিকি 2 ঘন্টা পরে 240 হল তো সেটা 2 মিনিটর ভ্যালু গোটে মিনিটরে ফাস্টিং ব্লড সুগার গোটে মিনিটরে লা পোস্ট প্রান্ডিয়াল আউ গোটে মিনিট তো গোটে দিন ভিতরে যে 1440 মিনিট হুয়ে বাকি 1438 মিনিটরে কেতে ব্লড সুগার রয়ে সেটা ফাস্টিং পিপি রু জনা পড়ে না আর যদি আমি HbA1c করা সেটা লাস্ট 3 মাসর বা 2-3 মাসর এভরেজ ব্লড সুগার কহে কেতে রয়েছে বাকি আমার যে গ্লাইসেমিক ভেরিয়েবিলিটি এবে যে সবুর ইম্পর্টেন্ট জিনিস হল গ্লাইসেমিক ভেরিয়েবিলিটি আপনার গোটে দিন ভিতরে চৌদশ চাশ মিনিট অটে দিন ভিতরে সেই ভিতরে কেতে ব্লড সুগার উপরক তলকু হচ্ছে বা ফ্লকচুয়েসন কমিটি হচ্ছে যে ভেরিয়েসন হচ্ছে তাকে কুহা যায় গ্লাইসেমিক ভেরিয়েবিলিটি এইটা সবুর ইম্পর্টেন্ট জিনিসটা আউ গোটে হল টাইম ইন রেঞ্জ 24 ঘন্টা ভিতরু বা 1440 মিনিট ভিতরু কেতে টাইম আপনার ব্লড সুগার কন্ট্রোল মানে রেঞ্জে রয়েছে রেঞ্জ হল 70-180 মিলিগ্রাম পর ডেসিলিটর তো CGMS হল কন্টিনিউস গ্লুকোজ মনিটরিং সিস্টম যে 1440 মিনিট টাইম অ24 ঘন্টার পুরা 1440 মিনিটর ভ্যালু আমি জনা পড়ব গ্লুকোজ কেতে কেতে রয়েছে আপনার ব্লড গ্লুকোজ কেতে রয়েছে তো এখন কুয়া যায় CGMS কন্টিনিউস গ্লুকোজ মনিটরিং সিস্টম সিম্পল ল্যাঙ্গুয়েজে এটা হল আপনার যেমনি লাইভ টেলিকাস্ট আপনার ব্লড সুগার লাইভ টেলিকাস্ট তো এটা হল এট প্রেজেন্ট দ বেস্ট মনিটরিং প্যারামিটর হল তো এটি আমার যে ট্রাইসেপ মসল অটি গোটে সেন্সর টাইপর লাগে সেটা 14 দিন পর্যন্ত লাগিকি রহব আপনার সেটা লগাইকি সব জিনিস করেপারে গাধাই পারে সমুদ্রে গাধাই পারে সুইমিং পুল্রে গাধাই পারে সব করেপারে সেইটা কন্টিনিউসলি আপনার ব্লড সুগার চেক করুচি সেটা কুহা যায় ইন্টারস্টিশিয়াল ফ্লুইড গ্লুকোজ আপনার চেক করুচি সে আউ গোটে রিডর থাকে সে রিডর চ পাখু নেলে স্ক্যান করে দিয়ে আপনার সুগার কেতে রয়েছে আপনার মোবাইলে দেখিপারে ল্যাপটপরে দেখিপারে লাইভ টেলিকাস্ট দেখিপারে এবার আপনার ডিনর করবার আরম্ভ কলে ডিনর করা আগর আপনার স্ক্যান করি দেখিপারে কেতে রয়েছে তো 24 আওয়ার লাইভ টেলিকাস্ট টাইপর জিনিস সেটা তো তাকে কুহা যায় कंटिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम एटा 14 दिन पर्यंत रहे 14 दिन पर्यंत आपण गोटे रिपोर्ट आसीजिबो सेहीथिरे दुटा इम्पोर्टेंट जिनस गोटे हला TIR टाइम इन रेंज सेटा सबुथिरे इम्पोर्टेंट टाइम इन रेंज माने 24 घंटा भितर बा 1440 मिनिट भितर केते समय पर्यंत आपणकर ब्लड सुगर 70-180 मिलीग्राम भितर रहूची जदि 70-100 मिलीग्राम भितर आपणकर 24 घंटा 1440 मिनिट रहिला तो टाइम इन रेंज 100% सेटा सबुथिरु बेस्ट सिचुएशन टाइम इन रेंज 100% तो मिनिमम ऑप्टिमम टाइम इन रेंज मोर देन 70% जदि रहिला आमे ताको ऑप्टिमम बोली कहू ताको आउ गोटे जिनस है ग्लाइसेमिक भेरिएबिलिटी माने केते फ्लक्चुएसन होउछे ग्लाइसेमिक भेरिएबिलिटी सेटा भी आम CGMS रु जना पड़े तो ए दुटा पैरामीटर बहुत इंपोर्टेंट टाइम इन रेंज एंड ग्लाइसेमिक भेरिएबिलिटी ए दुटा आम CGMS ताको AGP भी कहा जाए एम्बुलेटरी ग्लुकोज प्रोफाइल एथिरे एस्टिमेटेड HbA1c भी आसी जाए सही रिपोर्ट रे तो एट प्रेजेंट एटा सबुठारु इंपोर्टेंट जिनस आमको खाली 2 मिनिट रो वैल्यू जाने कि 1438 मिनिट रो वैल्यू न जाने कि तार ट्रीटमेंट करिबा सेटा भलो ना 1440 मिनिट बा 24 घंटा लाइव टेलीकास्ट ब्लड सुगर देखि परिबा सेटा भलो एही विषय रे माने एही पॉइंट हला इंपोर्टेंट जिनस कि CGMS एबे हला सबुतुर इंपोर्टेंट आ गोटे इंपोर्टेंट लाइन्स अछि जे HbA1c इज द ओल्ड स्टैंडर्ड CGMS इज द गोल्ड स्टैंडर्ड सो एटा मन रखिबे तो HbA1c करिबा कथा सेटा बेटर देन फास्टिंग एंड पीपी बट CGMS एटा हला नुआ कांसेप्ट कंटिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम इज इट बेटर देन HbA1c इज इट बेटर देन फास्टिंग पीपी वेल डिपेंडिंग ऑन केस टू केस बेसिस तो डायबिटीज ट्रीटमेंट रे इंडिविजुअलाइजेशन इज द की सब डायबिटीज पर्सन माने अलग समस्त सिचुएसन अलग समस्त मॉनिटरिंग अलग तो एटा टाइप 1 रे समस्त को आम CGMS कर पारिबा टाइप 2 रे केस टू केस बेसिस टाइप 2 डायबिटीज रे केस टू केस बेसिस रे जदि ब्लड सुगर बहुत फ्लक्चुएट होउची केबे 250 रहउची केबे 70 हे जाउची केबे हाइपोग्लाइसेमिया होउची केबे हाइपरग्लाइसेमिया होउची ता माने बहुत फ्लक्चुएसन होउची तो एटा दिनर को टाइम रे फ्लक्चुएसन होउची खाइबा आगरु खाइबा पोरे दिनर को टाइम रे सेइटा जानिबा पई CGMS सबुतुर बढ़िया तो CGMS माने कंटिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम एटा आमे यूज करि परिबा ग्लुकोज मॉनिटरिंग पई एटा यूज करले देखा जाइछि रिसर्च स्टडी रु जे कॉम्प्लिकेशंस को प्रिवेंट भी करा जाई परिबो तो आमे जानिले से जिनस को मैनेज करि परिबा मैनेज डायबिटीज को जदि कंट्रोल रखिबा कॉम्प्लिकेशंस रु प्रिवेंट करि परिबा तो अल्टीमेट गोल ऑफ डायबिटीज ट्रीटमेंट इज टू प्रिवेंट द कॉम्प्लिकेशंस ऑफ डायबिटीज तो डायबिटीज को कंट्रोल रखंतु सुस्थ रहंतु थैंक यू
3: तो IVF फेल होण्याच्या आधी IVF सक्सेसफुल होतं म्हणजे नक्की काय समजून घेऊयात IVF सक्सेसफुल होतं म्हणजे त्या बाईच्या पदरामध्ये हेल्दी बाळ पडलं की IVF सक्सेसफुल झालं असं आपण म्हणतो याच्यामध्ये दोन भाग असतात एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे IVF मध्ये प्रेग्नन्सी ने मूळ धरणं म्हणजे इम्प्लांटेशन म्हणतो आम्ही ज्याला ते होणं दुसरा भाग आहे त्या गर्भाने टिकून राहणं आणि त्याची वाढ व्यवस्थित होणं तेव्हा कधी तिच्याकडे हेल्दी बेबी येणार आहे तर आता पहिला भाग जो आपण इम्प्लांटेशन हा जो भाग आहे किंवा गर्भाने मूळ धरणं हा भाग आपण आता डिस्कस करूया त्याच्यामध्ये तर IVF आणि IVF कन्सल्टंट आणि शेतकरी सिमिलर प्रिन्सिपल वापरतात IVF ची भाषा थोडी दुर्बोध आहे सामान्य लोकांना शेतीची भाषा समजेल म्हणून आपण त्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करूया म्हणजे समजायला सोपं जाईल तर एखादं बी उगून येण्यामागे काय कारण असतात ते आपण जर समजून घेतलं तर IVF फेल का होतं हे समजून घेणंही आपल्याला सोपं जाईल तर बी चांगलं बी उगून येण्यामागे काय काय लागतं तर एक शहाणा शेतकरी लागतो चांगली शेतजमीन लागते
4: बरोबर
3: आणि दर्जेदार लॅब मध्ये तयार झालेलं दर्जेदार बी वापरलं गेलं तेव्हा ते बी उगून येण्याचा चान्स असतो याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक प्रजातीचा की ठराविक इम्प्लांटेशन रेट असतो म्हणजे 100 बिया जर आपण पेरल्या तर त्यातल्या किती उगून येणार याला जो आपण इम्प्लांटेशन रेट किंवा असं म्हणतो तर ह्युमन्स मध्ये माणसामध्ये तो फक्त 20% आहे 100 गर्भ जर गर्भाशयात सोडले तर 20% वेळेला प्रेग्नन्सी राहते
4: बरं
3: तर 20% सक्सेस रेट आहे आता हा याला परफेक्शन याच्यावर दाखवता येणार नाही हा पण हा घटू शकतो कधी घटतो शेतकरी चांगला नसेल जमीन चांगली नसेल बीज चांगलं वापरलं गेलं नाही तर हे घटू शकतं तर IVF फेल होण्यामध्ये शहाणा शेतकरी म्हणजे काय आता डॉक्टर जो आहे तो तुम्हाला वाईजली चूज करायला लागेल डॉक्टर हुशार हवाय त्याला आयव्हीएफ मधलं सगळं ज्ञान हवं. जसं शेतकऱ्याला शेतीमधलं सगळं ज्ञान जर असेल की खरीप कधी असतं, रब्बी कधी असतं, काय पेरायचं, त्या खरीपामध्ये काय पेरायचं, रब्बीमध्ये काय पेरायचं, कुठल्या जमिनीत काय पेरायचं, पाणी किती घालायचं, कधी घालायचं, नंतर त्यात खतं कधी घालायची, कीटकनाशक कधी वापरायचं, कधी फवारण्या करायच्या, हे सगळं ज्या शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं
4: येणार. बरोबर.
3: तसंच आयव्हीएफ कन्सल्टंटचं ज्ञान जर चांगलं असेल, विषयाचं ज्ञान जर चांगलं असेल, त्याला अनुभव चांगला असेल, तर डेफिनेटली सक्सेस रेट हा चांगला असतो. आता याच्या आणखी पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे जमीन. तर शेतजमीन जी आहे ती गर्भाशयाचा आस्तर ही आपली शेतजमीन आहे, जिथे आपण गर्भाचं बीज लावणार असतो. तर शेतजमीन खराब होण्याचे कारण आहेत, तर युजली अँड्रोजन एक्सेस हे एक महत्वाचं कारण आहे शेतजमीन खराब होण्याचं. आणि ते कधी होतं, तर जसं वय वाढत जातं आणि ओव्हरेन रिझर्व कमी होत जातो, आणखी अँड्रोजन वाढण्याचं कारण आहे ताणतणाव. आणि याच्यामध्ये ह्या अँड्रोजन वाढल्यानंतर गर्भाशयाचं आस्तर हे रेताळ होत जातं, लठ्ठपणा आल्यावर पण अँड्रोजन वाढतं. आणि गर्भाशयाचं आस्तर रेताळ झालं तर त्या रेताळ जमिनीत आपण कितीही चांगलं बियाणं पेरलं तरी ते उगवून येत नाही, हा एक अनुभव आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार बियाणं. आता दर्जेदार लॅब म्हणजे काय नीट लक्षात घ्या, आयव्हीएफ जे केलं जातं ते लॅबमध्ये, तो प्रोसेसिंग ऑफ गॅमेट्स आणि एम्ब्रियोज जे होतं ते लॅबमध्ये होतं. तर ते लॅब पॅरामीटर्स खूप चांगले हवे असतात, इंटरनॅशनल लेवलचे लॅब पॅरामीटर पाहिजेत, जे आम्ही आमच्या सेंटरमध्ये कटाक्षाने पाळलेलं आहे की इंटरनॅशनल स्टँडर्डचे लॅब पॅरामीटर्स ठेवायचे. नंतर तिथे तंत्रज्ञ असतो जो हे सगळं प्रोसेसिंग करत असतो, तर तो आमच्या, आम्ही त्यांना एम्ब्रियोलॉजिस्ट म्हणतो, भ्रूणतज्ञ. एम्ब्रियोलॉजिस्ट हा सिनियर एम्ब्रियोलॉजिस्ट हवाय, त्याला त्याच्या विषयातलं ज्ञान चांगलं हवंय, त्याचं स्किल चांगलं हवंय, आणि त्याच्यातून जे तयार होणारं बियाणं असतं ते मग कायम चांगल्या दर्जाचं असतं. तरी बी खराब होण्याचं म्हणजे गर्भ खराब होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये गॅमेट्स खराब असणं हे एक कारण आहे. तर बी खराब का होतं, आपल्याकडे एक छान म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट.
4: बरोबर.
3: तर बीज खराब का होतं, तर त्याची कारणही तेच आहेत की वय जसं वाढत जातं तसं बीजाची क्वालिटी खराब होत जाते, लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं बीजाची क्वालिटी खराब होते. जसं त्या पेशंटच्या मनावरचा ताण वाढत जातो तशी बीजाची क्वालिटी खराब होत जाते. आणि या सगळ्याचा परिणाम अँड्रोजन वाढल्यावरती पण बीजाची क्वालिटी खराब होत जाते. स्त्रिया, अँड्रोजन हे पुरुष हॉर्मोन आहे लक्षात, स्त्रियांमध्ये असतं पण खूप कमी प्रमाणात असतं. आणि ते स्ट्रेसला रिस्पॉन्स म्हणून तयार होणारं हॉर्मोन आहे. पण जर अँड्रोजन वाढलं तर, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर वाढलं तर स्त्रियांमध्ये, तर स्ट्रेसला त्या मेंटली कोप करू शकतात, पण प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो.
4: बरोबर.
3: आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये कायम त्यांनी अनसर्टन जॉब, बाहेर हंटिंग गॅदरिंग करत गेले पुरुष, स्त्रिया कायम घरामधला सर्टन जॉब करत गेल्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँड्रोजनच्या लेवल कमी होत गेल्या, आणि पुरुषांमध्ये अँड्रोजनच्या लेवल वाढतच राहिल्या किंवा तशाच राहिल्या, त्याच्यामुळे हा सगळा बदल झालेला आहे. स्त्रियांमध्ये अँड्रोजनच्या लेवल जितक्या कमी असतील, ताण जितका कमी असेल, तेवढा गर्भधारणेचा चान्स जास्त असतो, कारण बीज चांगल्या क्वालिटीचे असतात आणि जमीन जी आहे तिचाही दर्जा चांगला असतो.
4: बरोबर.
3: साधारणतः आयव्हीएफ फेल होण्यामागे हे तीन कारणं आहेत की एक शेतकरी चांगला पाहिजे, जमीन चांगली पाहिजे, बीज चांगलं पाहिजे, तसं आयव्हीएफ कन्सल्टंट हुशार पाहिजे, त्याला सगळं नॉलेज पाहिजे विषयाचं, जमीन चांगली पाहिजे म्हणजे गर्भाशयाचं अस्तर चांगलं पाहिजे, आणि बीज चांगलं पाहिजे, चांगल्या दर्जेदार लॅब मधून तयार झालेलं दर्जेदार, म्हणजे लॅब पॅरामीटर्स चांगले पाहिजेत, एम्ब्रियोलॉजिस्ट सिनियर चांगला हुशार पाहिजे, आणि त्याचे ज्या क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज जे आहे त्या चांगल्या राहण्यासाठी क्वालिटी ऑफ गॅमेट्स म्हणजे जे बीज आपण वापरतो ते चांगले हवेत. आयव्हीएफ फेल होण्यामागे बेसिकली हे कारण आहेत.
5: നമസ്കാരം, ഞാൻ ഡോക്ടർ രാജ്മോഹൻ, എൻഡോക്രിനോളജിസ്റ്റ് ആൻഡ് ഡയബറ്റോളജിസ്റ്റ്, കിംസ് ഹെൽത്ത് ട്രിവാൻഡ്രം ആൻഡ് കിംസ് മെഡിക്കൽ സെന്റർ മണക്കാട്. ഞാനിന്ന് പറയാൻ പോകുന്നത് പ്രമേഹം എന്ന ജീവിതശൈലി രോഗത്തെക്കുറിച്ചാണ്. പ്രമേഹം എന്ന് പറയുമ്പോൾ തന്നെ നമ്മുടെ നാട്ടിൽ അതിൻ്റെ എണ്ണം എന്നും അനുദിനം കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇപ്പം ട്രിവാൻഡ്രത്തിൽ തന്നെ 20% ആൾക്കാർക്ക് പ്രമേഹം ഉണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പം ഇതൊരു ജീവിതശൈലി രോഗമായതുകൊണ്ട് തന്നെ നമ്മുടെ രീതികളും, നമ്മുടെ ആഹാരത്തിൻ്റെ രീതിയും എക്സസൈസിൻ്റെ ഒക്കെ രീതി അനുസരിച്ചാണ് ഇപ്പോൾ പ്രമേഹത്തിൻ്റെ അളവ് കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. കാരണം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ അമിതവണ്ണം ഒരു പ്രധാന ഫാക്ടറാണ്. അമിതവണ്ണമുള്ള ആൾക്കാർ നമ്മുടെ നാട്ടിൽ വളരെയധികം അധികരിച്ചിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇത് നിയന്ത്രിക്കാനായിട്ട് നമ്മൾ വളരെയധികം എല്ലാവരും പറയുന്നതാണ്, അതായത് ഡയറ്റ് ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക. പക്ഷേ ഇതൊക്കെ പ്രാവർത്തികമാക്കാനായി നമ്മൾ സമയം കണ്ടെത്തണം. ഇപ്പോൾ എല്ലാവരും ബിസി ലൈഫാണ്, ഓരോ ജോലിയിലെ തിരക്കിൽ ഇതിനൊന്നും സമയം കിട്ടാറില്ല. അപ്പോൾ അതിന് സമയം കിട്ടി പ്രമേഹ രോഗികൾ ഇതിനു വേണ്ടിയിട്ട് ഒരു 45 മിനിറ്റ് 30-45 മിനിറ്റ്സ് എക്സസൈസ് ചെയ്താലേ ഷുഗർ നല്ല കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. പിന്നെ ഇപ്പം ലേറ്റസ്റ്റ് കോൺസെപ്റ്റ് എന്ന് പറയുന്നത് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ്, അതൊരു പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കോൺസെപ്റ്റാണ്. ഈ ഒരു 5 വർഷത്തിനകത്ത് വന്ന കോൺസെപ്റ്റാണ്. അതായത് ഷുഗർ 5 വർഷത്തിനകത്താണ് നമ്മൾ കണ്ടുപിടിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അമിതവണ്ണമുള്ള ആൾ അല്ലെങ്കിൽ ഓവർ വെയിറ്റ് ഉള്ള ഒരു പ്രമേഹ രോഗി 10-15% വരെ അവരുടെ അമിതഭാരം വണ്ണം വെയിറ്റ് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ഷുഗർ നോർമൽ രീതിയിലോട്ട്, അതായത് HbA1c എന്നൊരു ടെസ്റ്റ് എല്ലാവരും കേട്ട് കാണും, 6.5 താഴെ കൊണ്ടുവരാനായിട്ട് പറ്റും, അതായത് വിത്തൗട്ട് മെഡിക്കേഷൻ. അതൊരു വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ഒരു പഠനം UKയിലും ഇന്ത്യയിലും നടത്തിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ പ്രമേഹം ഇല്ലാത്ത സിറ്റുവേഷനിൽ നമുക്ക് പോകാൻ പറ്റും. ഇതൊരു വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഗുഡ് ന്യൂസ് ആണ്. അപ്പോൾ പ്രമേഹ യങ് ആയിട്ടുള്ള ഇപ്പം 30-35 വയസ്സുള്ള പ്രമേഹ രോഗികൾ ഇഷ്ടംപോലെ പുതിയതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. അവർക്ക് അമിതവണ്ണവും ഈ ഹോം വർക്ക് ഫ്രം ഹോം ഒക്കെ കാരണം വരുന്ന ഒരു അസുഖമാണ്. അപ്പോൾ അതൊക്കെ അവർക്കൊരു ഇതൊരു നല്ല ന്യൂസാണ്. അവരിപ്പം വെയിറ്റ് 10-15% നമുക്ക് കുറയ്ക്കുകയാണെങ്കിൽ എന്തായാലും നമുക്ക് പ്രമേഹം നമുക്ക് മാറ്റാൻ പറ്റും. അറ്റ്ലീസ്റ്റ് ഒരു 10-15 വർഷം നമുക്ക് പ്രമേഹം ഇല്ലാത്തൊരു സിറ്റുവേഷനിൽ പോകാൻ പറ്റും. അപ്പോൾ അതാണ് റിവേഴ്സൽ ഓഫ് ഡയബറ്റീസ് എന്നുള്ള ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കോൺസെപ്റ്റ്. പിന്നെ ഈ വേൾഡ് ഡയബറ്റീസ് ഡേ 14th November എല്ലാ വർഷവും നമ്മൾ ഡയബറ്റീസ് ഡേ ആയിട്ട് കൊണ്ടാടുന്നത്. ആ ഡയബറ്റീസ് ഡേ എല്ലാ വർഷവും ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ ഒരു തീം കൊണ്ടുവരാറുണ്ട്. ഈ വർഷത്തെ തീം എന്ന് പറയുന്നത് എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് പേഷ്യൻസ്. അതായത് നമ്മൾ പ്രമേഹം വന്നിട്ട് നമ്മുടെ ആൾക്കാർ നല്ല രീതിയിൽ പ്രമേഹത്തിനെ പറ്റിയുള്ള ഒരു അവബോധം, അവയർനെസ് ഉണ്ടായിരിക്കണം. എന്നാലേ അവരെ സ്വയം നമുക്ക് കൺട്രോൾ ചെയ്യാൻ പറ്റും. അപ്പോൾ അവർക്ക് എന്തെല്ലാം ചെയ്യണം എന്നുള്ള കാര്യങ്ങളിൽ കൂടുതൽ അവബോധം സൃഷ്ടിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് IDF ഇങ്ങനത്തെ ഒരു പ്രമേഹം ഇപ്രാവശ്യത്തേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. നമ്മൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴി അറിയാം, ഇഷ്ടംപോലെ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ ഉണ്ടാവാറുണ്ട്. ഈ ന്യൂസ് ഇങ്ങനെ കഴിച്ചാൽ പ്രശ്നമുണ്ട്, ഇത് കഴിച്ചാൽ കിഡ്നിക്ക് പ്രശ്നമുണ്ട്, അങ്ങനെ കുറേ ദുഷ്പ്രചാരണങ്ങൾ സോഷ്യൽ മീഡിയ വഴിയും അല്ലാതെ ആൾക്കാർ വഴിയും നമ്മൾ എല്ലാം കേൾക്കുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഇതൊക്കെ തടയാൻ വേണ്ടിയിട്ട് ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ തന്നെ ഒരു എഡ്യൂക്കേഷൻ ഫോർ ഡയബറ്റീസ് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് അവരൊരു പ്ലാറ്റ്ഫോം തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ അത് നിങ്ങൾ ഗൂഗിൾ ചെയ്തിട്ട് IDF വെബ്സൈറ്റ്, ഇന്റർനാഷണൽ ഡയബറ്റീസ് ഫെഡറേഷൻ്റെ വെബ്സൈറ്റിൽ പോയിട്ട് എഡ്യൂക്കേറ്റ് യുവർ സെൽഫ് എന്ന് പറഞ്ഞ അവരുടെ ഒരു ലോഗോ ഉണ്ട്. അതിൽ കയറി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ഡയബറ്റീസിനെ പറ്റിയുള്ള എല്ലാ വിവരങ്ങളും, കറക്റ്റായിട്ടുള്ള വിവരങ്ങൾ നമുക്ക് കിട്ടുന്നതാണ്. അപ്പോൾ അത് വളരെ പ്രധാനമാണ്. നമ്മൾ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ആരെങ്കിലും പറയുന്നത് കേട്ടിട്ട് നമ്മൾ അത് പ്രമേഹം നിയന്ത്രിക്കാനോ കൂട്ടാനോ കുറയ്ക്കാനോ ഒന്നും പാടില്ല. നമ്മൾ കറക്റ്റായിട്ടുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇത് പിൻകാലത്ത് പ്രശ്നങ്ങളുണ്ടാവാം. അപ്പോൾ പ്രമേഹം എന്ന് പറയുന്നത് ഒരു വലിയ മാറാരോഗമായിട്ട് ചിന്തിക്കേണ്ട കാര്യമില്ല. നമ്മൾ ഇഷ്ടംപോലെ ഡയറ്റിൽ തന്നെ വേരിയേഷൻ ചെയ്യാം. ഡയറ്റീഷ്യൻ എന്തായാലും കാണണം. ഡയറ്റീഷ്യൻ കണ്ടിട്ട് അതിന് തക്കണമുള്ള അഡ്വൈസ് ഫോളോ ചെയ്യുക, എക്സസൈസ് ചെയ്യുക, ചെറിയ മരുന്ന് ഡോക്ടർ പ്രിസ്ക്രൈബ് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ അത് മുടങ്ങാതെ കഴിക്കുക, കഴിച്ചിട്ട് ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് 3-4 മാസത്തിൽ ഒരിക്കൽ ചെക്ക് ചെയ്യുക. അത്രയും ചെയ്താൽ മതി. നമ്മൾ ഡയബറ്റീസ് വന്നു എന്ന് പറഞ്ഞിട്ട് ഒരു വലിയ അസുഖം വന്ന പോലെയല്ല, ഒരു ക്യാൻസറോ അല്ലെങ്കിൽ ഹാർട്ട് അറ്റാക്കോ വരുന്ന പോലെയല്ല, ഒരു ജീവിതശൈലി രോഗമാണ്. നമ്മളത് കൺട്രോൾ ചെയ്ത് നിയന്ത്രിച്ച് ഈവൻ മാറ്റി എടുക്കാൻ പോലും ഇപ്പം ക്യൂർ ചെയ്യാൻ പോലും ഇപ്പം പറ്റും എന്നുള്ളതാണ് ചെറിയ പഠനങ്ങൾ പറയുന്നത്. അപ്പോൾ ഇതെല്ലാം ഒരു ഒരു വിവരമായിട്ട് ഒരു നോളജായിട്ട് എടുത്തിട്ട് നിങ്ങൾ പ്രമേഹ രോഗികളും പ്രമേഹം വരാൻ സാധ്യതയുള്ള യങ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാരും ഇതൊരു ഇമ്പോർട്ടൻ്റ് മെസ്സേജ് ആയിട്ട് എടുത്തിട്ട് എക്സസൈസും ഡയറ്റും സ്ട്രിക്റ്റ് ആയിട്ട് നോക്കണമെന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. നമസ്കാരം.
4: Radio for Public Health is India's first 24/7 online and streaming health talk radio station, dedicated to public service announcement programs issued in public interest to promote evidence-based patient education and public health awareness.
1: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
6: आज हम कुछ मीठी बात करेंगे शुगर पेशेंट्स के बारे में. अक्सर ये होता है कि हम डायबिटिक पेशेंट्स को कहते हैं कि आप मीठा ना खाएं, और जहां भी मीठे का जिक्र होता है हम वहां पर एज अ डॉक्टर सबसे पहला शब्द हमारा होता है नो। तो आज मैं ये कहूंगा कि हाँ, डायबिटिक पेशेंट्स मीठे चीज खा सकते हैं, लेकिन कुछ सब्स्टिट्यूशंस होते हैं जो आपको करने हैं। जैसे कि अगर आप शक्कर खाते हैं तो व्हाइट शुगर जो है, शुगर या ब्राउन शुगर है, शुगर फ्री है, इसका आपको रिप्लेसमेंट करना है तो आप इसकी जगह पर गुड़ ले सकते हैं जो भी आपको एक मिठास देता है खाने में, या आप इसकी जगह हनी का भी इस्तेमाल कर सकते हैं जो कि बेटर है प्लेन प्रोसेस शुगर से। खाने में कुछ चीजों का आपको ध्यान रखना है, ये तीन वाइट्स को आपकी जिंदगी से दूर करना है जिससे आप एक हेल्थी इंडिविजुअल हो सकते हैं। मैं कहूंगा हेल्थी पेशेंट नहीं, हेल्थी इंडिविजुअल, क्योंकि आप बीमारी को दूर रख सकते हैं। तीन वाइट्स को अपनी जिंदगी से दूर करिए, राइस, सॉल्ट और शुगर। ये तीनों चीजों को अगर आप खाने में कम करते हैं, और इसका मैं आपको एक सिंपल तरीका बताता हूं, एक चम्मच कम, ये क्या है, एक चम्मच आप जितने चम्मच रोज लेते हैं उससे एक चम्मच कम आप शुगर का इस्तेमाल करिए, एक चम्मच कम आप राइस का इस्तेमाल करिए और एक चम्मच कम आप सॉल्ट का इस्तेमाल करिए। इसे करने से आपकी हेल्थ बहुत अच्छी रहेगी और आपका शुगर, ब्लड प्रेशर सब कुछ कंट्रोल में रहेगा। तो हम मीठी बात को एंड करते हैं और फिर नेक्स्ट वीक आप कर लेकर आएंगे इस बार पार्ट टू। थैंक यू सो मच।
7: कुछ नी पेन है, शुड आई बी वरिड? नी पेन एज वी ग्रो ओल्डर इज अ वेरी कॉमन फिनोमेना। नी पेन इज अ कॉन्सिक्वेंस ऑफ एज रिलेटेड डे टू डे वेयर एंड टेयर इन योर नी जॉइंट। इससे घबराने की जरूरत नहीं है, इसे एम्ब्रेस करना जरूरी है। आज नी पेन का सोल्यूशन सिर्फ सर्जरी नहीं होता, देर आर लॉट ऑफ मॉडलिटीज ऑफ ट्रीटमेंट विच स्टार्ट फ्रॉम मेडिकेशंस, इंजेक्शंस, फिजियोथेरेपी, RFA, एंड देन व्हेन योर डॉक्टर डिसाइड्स, सर्जिकल प्रोसीजर विल बिकम एन ऑप्शन फॉर यू। प्लीज कॉन्टैक्ट योर ऑर्थोपेडिक सर्जन फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑन योर नी पेन।
8: So I am Dr. Sashank Doshi, I am an endocrinologist in a cardiology meeting, and you will be wondering what an endocrinologist is doing in a cardiology meeting. Now you know that diabetes and heart disease are very closely intertwined. In fact, in 2000, lot of associations like American Diabetic Association, American Heart Association, they came together and said presence of diabetes, mere diagnosis of diabetes is equal to a heart attack, and therefore diabetes is an acute myocardial infarction equivalent. But when people get diabetes, people don't think that they have acute myocardial infarction. That is the first thing. Now naturally, when a diabetic has heart disease, he needs to be cared well, and selecting the appropriate anti-diabetic agent becomes a challenge. And therefore, it is important and imperative to understand that whenever you are selecting an anti-diabetic agent in diabetes, you must look at two considerations beyond cardiovascular safety. One is weight. And we need to have either weight neutral or weight loss agents. And second is hypoglycemia. We need to have agents which will cause less hypoglycemia, or we need to give patient education which will not cause less hypoglycemia. And then of course we have all this outcome data which has been emerging very rapidly, quickly, fast. So therefore, when you look at diabetes and heart disease, you should follow a simple ABCDE approach. A for A1C, and try to keep the A1C below 6.5 or 7. B for blood pressure, a tight blood pressure control. C for LDL cholesterol, try to keep it below 50 or 70 in a diabetic. D for diet, and E for exercise. And if you are able to do all these ABCD appropriately, you can have a normal quality of life in a diabetic with heart disease. Beyond this, what do we need to do? We need to do lifestyle, lifestyle and lifestyle. The most difficult thing in lifestyle is adhering to that lifestyle and losing weight. Many a time we are not able to lose weight. Therefore, you need to use meal replacements with bars and user-friendly, nutritional packages which can make you lose weight. So therefore, my simple mantra to prevent heart disease and diabetes is eat less. Eat on time. Eat the right food. Cook in less oil or use blended oil. Then beyond that, if you have to go, exercise or walk more. At least do 30 minutes to 60 minutes of brisk walk. Try to do some resistance exercises as well as aerobic exercises. And beyond that, sleep on time, sleep adequately, sleep well. And then of course, de-stress and smile. So therefore, really the need of the hour is to prevent heart disease in diabetes. And therefore, if you really want to take care of this twin epidemic of heart disease and diabetes, we need a very aggressive lifestyle prevention approach. In 2017 end, we are releasing the 8th atlas of IDF, where it is predicted that India again will overtake China as the number one country in the world in diabetes. But we should not be the number one country in the world with diabetes. We should have aggressive lifestyle prevention so that we can prevent that diabetes. And secondly, what we need to do very aggressively is we should really aim to be the diabetes care capital of the world, the heart care capital of the world. And I think if diabetologists and cardiologists come together, we can do a very good aggressive approach of a simple ABCD with lifestyle integration so that we can make the quality of lives of our heart patients and diabetic patients better.
1: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage, and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
2: Hello everyone, I'm Dr. Surajit Kumar Patra, Director and Consultant Diabetologist, Dr. Surajit Patra's Diabetes Clinic, Bhubaneswar. Today, this series, we are going to discuss an important topic. It is called CGMS, Continuous Glucose Monitoring System. We have to check diabetes, fasting blood sugar, postprandial blood sugar, HbA1c. HbA1c last 2-3 months, average blood sugar. CGMS, Continuous Glucose Monitoring System, CGMS. ଯେମିତି ଆର ସିମ୍ପଲ ଲାଙ୍ଗୁଏଜରେ ବୁଝିବା ପାଇଁ ଆମେ 24 ଘଣ୍ଟାରେ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ହେଲା? ତ ଫାଷ୍ଟିଂ ପିପି ଯେଉଁ ଟେଷ୍ଟ କରାଯାଏ ସେଇଟା ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଏମିତି ସକାଳ 7ଟାରେ ମନେକର 200 ଥିଲା, ଖାଇସାରିକି 2 ଘଣ୍ଟା ପରେ 240 ହେଲା, ତ ସେଇଟା 2 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ। ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଫାଷ୍ଟିଂ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଗୋଟେ ମିନିଟ୍ରେ ଥିଲା, ପୋଷ୍ଟ ପ୍ରାଣ୍ଡେଲ ଆଉ ଗୋଟେ ମିନିଟ୍। ତ ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ହୁଏ, ବାକି 1438 ମିନିଟ୍ରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ରହେ ସେଇଟା ଫାଷ୍ଟିଂ ପିପିରୁ ଜଣାପଡ଼େ ନାହିଁ। ଆଉ ଯଦି ଆମେ HbA1c କରିବା, ସେଇଟା ଲାଷ୍ଟ 3 ମାସର ବା 2-3 ମାସର ଏଭରେଜ୍ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କହେ କେତେ ରହୁଛି। ବାକି ଆମର ଯେଉଁ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଏବେ ଯେଉଁ ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ଆପଣଙ୍କର ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ 1440 ମିନିଟ୍ ଅଛି ଗୋଟେ ଦିନ ଭିତରେ, ସେଇ ଭିତରେ କେତେ ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଉପରକୁ ତଳକୁ ହେଉଛି ବା ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ କେମିତି ହେଉଛି, ଯେଉଁ ଭେରିଏସନ୍ ହେଉଛି ତାକୁ କୁହାଯାଏ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି। ଏଇଟା ସବୁଥିରୁ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷଟା। ଆଉ ଗୋଟେ ହେଲା ଯେଉଁ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ଟାଇମ୍ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର କଣ୍ଟ୍ରୋଲରେ ମାନେ ରେଞ୍ଜରେ ରହୁଛି। ରେଞ୍ଜ ହେଲା 70-180 mg/dL। ତ CGMS ହେଲା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ। ଯେଉଁ 1440 ମିନିଟ୍ ଟାଇମ୍ ଅଛି 24 ଘଣ୍ଟାରେ, ପୁରା 1440 ମିନିଟ୍ର ଭାଲ୍ୟୁ ଆମକୁ ଜଣାପଡ଼ିବ ଗ୍ଲୁକୋଜ୍ କେତେ କେତେ ରହୁଛି, ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ କେତେ ରହୁଛି। ତ ଏହାକୁ କୁହାଯାଏ CGMS, କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ। ସିମ୍ପଲ ଲାଙ୍ଗୁଏଜରେ ଏଇଟା ହେଲା ଆପଣଙ୍କର ଯେମିତି ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ, ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗରର ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ। ତ ଏଇଟା ହେଲା ଏଟ୍ ପ୍ରେଜେଣ୍ଟ ଦ ବେଷ୍ଟ ମନିଟରିଂ ପାରାମିଟର, ହେଲା? ତ ଏଠି ଆମ ଯେଉଁ ଟ୍ରାଇସେପ୍ ମସଲ ଅଛି, ଏଠି ଗୋଟେ ସେନ୍ସର ଟାଇପ୍ର ଲାଗେ, ସେଇଟା 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଲାଗିକି ରହିବ। ଆପଣ ସେଇଟା ଲଗେଇକି ସବୁ ଜିନିଷ କରିପାରିବେ, ଗାଧେଇ ପାରିବେ, ସମୁଦ୍ରରେ ଗାଧେଇ ପାରିବେ, ସୁଇମିଂ ପୁଲ୍ରେ ଗାଧେଇ ପାରିବେ, ସବୁ କରିପାରିବେ। ସେଇଟା କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ଲି ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର ଚେକ୍ କରୁଛି, ସେଇଟାକୁ କୁହାଯାଏ ଇଣ୍ଟରଷ୍ଟିସିଆଲ୍ ଫ୍ଲୁଇଡ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍, ଆପଣଙ୍କ ଚେକ୍ କରୁଛି ସେ। ଆଉ ଗୋଟେ ରିଡର୍ ଥାଏ, ସେ ରିଡର୍ ଚେଷ୍ଟ ପାଖକୁ ନେଲେ ସ୍କାନ୍ କରିଦିଏ ଆପଣଙ୍କର ସୁଗର କେତେ ରହୁଛି। ଆପଣ ମୋବାଇଲ୍ରେ ଦେଖିପାରିବେ, ଲ୍ୟାପ୍ଟପ୍ରେ ଦେଖିପାରିବେ, ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଦେଖିପାରିବେ। ଏବେ ଆପଣ ଡିନର୍ କରିବାର ଆରମ୍ଭ କଲେ, ଡିନର୍ କରିବା ଆଗରୁ ଆପଣ ସ୍କାନ୍ କରିକି ଦେଖିପାରିବେ କେତେ ରହୁଛି। ତ 24 ଆୱାର୍ ଲାଇଭ୍ ଟେଲିକାଷ୍ଟ ଟାଇପ୍ର ଜିନିଷ ସେଇଟା, ତାକୁ କୁହାଯାଏ କଣ୍ଟିନ୍ୟୁଅସ୍ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ମନିଟରିଂ ସିଷ୍ଟମ। ଏଇଟା 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ରହେ, 14 ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଆପଣଙ୍କ ଗୋଟେ ରିପୋର୍ଟ ଆସିଯିବ। ସେଇଥିରେ 2ଟା ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ ଜିନିଷ, ଗୋଟେ ହେଲା TIR, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ, ସେଇଟା ସବୁଥିରେ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ। ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ମାନେ 24 ଘଣ୍ଟା ଭିତରୁ ବା 1440 ମିନିଟ୍ ଭିତରୁ କେତେ ସମୟ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଆପଣଙ୍କର ବ୍ଲଡ୍ ସୁଗର 70-180 ମିଲିଗ୍ରାମ ଭିତରେ ରହୁଛି। ଯଦି 70-100 ମିଲିଗ୍ରାମ ଭିତରେ ଆପଣଙ୍କର 24 ଘଣ୍ଟା 1440 ମିନିଟ୍ ରହିଲା, ତ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ 100%, ସେଇଟା ସବୁଥିରୁ ବେଷ୍ଟ ସିଚୁଏସନ୍, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ 100%। ତ ମିନିମମ୍ ଅପ୍ଟିମମ୍ ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ମୋର ଦେନ୍ 70% ଯଦି ରହିଲା, ଆମେ ତାକୁ ଅପ୍ଟିମମ୍ ବୋଲି କହୁ ତାକୁ। ଆଉ ଗୋଟେ ଜିନିଷ ହେଲା ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ମାନେ କେତେ ଫ୍ଲକ୍ଚୁଏସନ୍ ହେଉଛି ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି, ସେଇଟା ବି ଆମ CGMS ଜଣାପଡ଼େ। ତ ଏଇ 2ଟା ପାରାମିଟର ବହୁତ ଇମ୍ପୋର୍ଟାଣ୍ଟ, ଟାଇମ୍ ଇନ୍ ରେଞ୍ଜ ଆଣ୍ଡ ଗ୍ଲାଇସେମିକ୍ ଭେରିଏବିଲିଟି। ଏଇ 2ଟା ଆମ CGMS ବା ତାକୁ AGP ବି କୁହାଯାଏ, ଆମ୍ବୁଲେଟରୀ ଗ୍ଲୁକୋଜ୍ ପ୍ରୋଫାଇଲ୍। ଏଇଥିରେ ଏଷ୍ଟିମେଟେଡ୍ HbA1c ବି ଆସିଯାଏ ସେଇ ରିପୋର୍ଟରେ। तो एट प्रेजेंट एटा सबुठारु इम्पोर्टेंट जिनिष आमको खाली 2 मिनिट रो वैल्यू जाने कि 1438 मिनिट रो वैल्यू न जाने कि तार ट्रीटमेंट करिबा सेटा भलो ना 1440 मिनिट बा 24 घंटा लाइव टेलीकास्ट ब्लड सुगर देखि परिबा सेटा भलो एही विषय रे माने एही पॉइंट हला इम्पोर्टेंट जिनिष कि CGMS एबे हला सबुतु इम्पोर्टेंट आ गोटे इम्पोर्टेंट लाइन्स अछि जे HbA1c is the old standard, CGMS is the gold standard. So, एटा मने रखिबे तो HbA1c करिबा कथा सेटा बेटर देन फास्टिंग एंड पीपी बट CGMS एटा हला नुआ कांसेप्ट कंटीन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम इज इट बेटर देन HbA1c इज इट बेटर देन फास्टिंग पीपी वेल डिपेंडिंग ऑन केस टू केस बेसिस तो डायबिटीज ट्रीटमेंट रे इंडिविजुअलाइजेशन इज द की सबु डायबिटीज पर्सन माने अलगा समस्तक सिचुएशन अलगा समस्तक मॉनिटरिंग अलगा तो एटा टाइप 1 रे समस्तक हमें CGMS करि परबा टाइप 2 रे केस टू केस बेसिस टाइप 2 डायबिटीज रे केस टू केस बेसिस रे यदि ब्लड सुगर बहुत फ्लक्चुएट होउची केबे 250 रहउची केबे 70 हेइ जाउची केबे हाइपोग्लाइसेमिया होउची केबे हाइपरग्लाइसेमिया होउची ता माने बहुत फ्लक्चुएशन होउची तो एटा दिनर को टाइम रे फ्लक्चुएशन होउची खाइबा आगरु खाइबा पोरे दिनर को टाइम रे सेइटा जानिबा पई CGMS सबुतरु बढ़िया तो CGMS माने कंटीन्यूअस ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम एटा आमे यूज करी परिबा ग्लूकोज मॉनिटरिंग पई एटा यूज कले देखा जाय छी रिसर्च स्टडी रु जे कॉम्प्लिकेशंस को प्रिवेंट भी करा जाई परिबो तो आमे जानिले सेई जिंस को मैनेज करी परिबा मैनेज डायबिटीज को जदी कंट्रोल रखिबा कॉम्प्लिकेशंस रु प्रिवेंट करी परिबा तो अल्टीमेट गोल ऑफ डायबिटीज ट्रीटमेंट इज टू प्रिवेंट द कॉम्प्लिकेशंस ऑफ डायबिटीज तो डायबिटीज को कंट्रोल रखंतु सुस्थ रहंतु
9: लाइक वेंडम स्वागत ഡോക്ടർ ഹൈപ്പോതൈറോയിഡിസം നമ്മൾ അത് എങ്ങനെയായിരിക്കും പരിശോധനകൾ എന്തൊക്കെയാണ് അതിന് ചെയ്യേണ്ടത്
10: ഹൈപ്പോതൈറോയിഡിസത്തിന് വളരെ ലളിതമായ പരിശോധനകളെ ഇന്ന് ആവശ്യമുള്ളൂ നമ്മൾ രക്തം പരിശോധിക്കുകയാണെങ്കിൽ ഒരു 99% അല്ലെങ്കിൽ ഒരു 95% രോഗികൾക്ക് രക്തത്തിലെ തൈറോയിഡിൻ്റെ അളവ് നമുക്ക് നോക്കിയാൽ മനസ്സിലാക്കാം വളരെ സിമ്പിളായിട്ട് പറയുകയാണെങ്കിൽ T3, T4, TSH എന്ന് പറയുന്ന സാധാരണ പരിശോധനകളോട് മനസ്സിലാക്കാം പക്ഷേ അത് മനസ്സിലാക്കുന്നത് ഒരു കാര്യം മാത്രമേ ഉള്ളൂ ഹൈപ്പോതൈറോയിഡിസം ഉണ്ടോ ഇല്ലയോ എന്നുള്ളത് അതിനുശേഷം മറ്റു ചില ടെസ്റ്റുകൾ ആവശ്യമായി വന്നേക്കാം എന്തിനു വേണ്ടിയാണെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ അത് കാരണം എന്താണ് ഹൈപ്പോതൈറോയിഡിസിൻ്റെ കാരണം എന്താണ് എന്ന് നോക്കാൻ വേണ്ടിക്കൊണ്ട് മറ്റു ചില പരിശോധനകൾ ചെയ്യേണ്ടി വന്നേക്കാം ഉദാഹരണമായിട്ട് തൈറോയിഡിൻ്റെ ആൻറ്റിബോഡി അയഡിൻ്റെ ലെവൽ മറ്റു ചില ഒരു അൾട്രാസൗണ്ട് കാര്യങ്ങളൊക്കെ ചെയ്യേണ്ടി വന്നേക്കാം അപ്പോൾ രണ്ട് സ്റ്റെപ്പാണ് വേണ്ടത് ആദ്യം തന്നെ ഹൈപ്പോതൈറോയിഡിസം നമ്മൾ ഉണ്ട് എന്ന് മനസ്സിലാക്കാനും അതിനുശേഷം ഹൈപ്പോതൈറോയിഡിസിൻ്റെ കാരണം എന്താണ് എന്ന് മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടിക്കൊണ്ട് പരിശോധന ചെയ്യേണ്ടത് ആവശ്യമാണ് പിന്നെ കുറച്ച് സോഫിസ്റ്റിക്കേറ്റഡ് ടെസ്റ്റുകളുണ്ട് ആ ടെസ്റ്റുകൾ എല്ലാം തന്നെ നമ്മളുടെ ഒരു സാധാരണ ക്ലിനിക്കൽ പ്രാക്ടീസിൽ നമുക്ക് ചെയ്യേണ്ടി വരാറില്ല ഒരു 95% ഹൈപ്പോതൈറോയിഡിസം നമുക്ക് ഈ സിമ്പിൾ ടെസ്റ്റിലൂടെ മനസ്സിലാക്കിയെടുക്കാൻ കഴിയും
9: ഡോക്ടർ കോൾ ഹലോ ഹലോ
11: ഹലോ
9: നമസ്കാരം ഡോക്ടർ ലൈവിലേക്ക് സ്വാഗതം ആരാണിത്
11: കോതമംഗലത്തിൽ നിന്നാണ് ആനി
9: ഡോക്ടറോട് ചോദിച്ചോളൂ
11: ഹലോ

0: So we have a simple formula like A for A1C below 6.5, B for blood pressure, C for cholesterol, which is LDL cholesterol below 70, D for diet, appropriate diet practices which are culturally sensitive and adaptable. Because remember, in a lot of these countries there is fasting and feasting. For example, Dr. Hamdi from Joslin presented the IDF algorithm for Ramadan, which is just going to come up, which is a feasting. Remember, all sects, whether it's the Jews, whether it's the Hindus, whether it's the Muslims, whether it is the even the Catholics, have the Lent. So they all have some amount of fast, and these fasts are followed by feasts. And when a diabetic does fasting, then sometimes it could be deleterious, because you can have very low sugars or very high sugars. And therefore it's important to appropriate and have recommendations for fasting and feasting behavior, and ensure that we adapt local customs, local cultural inputs into the day-to-day management of diabetes, so that we can get better outcomes. And of course, ease for exercise. For example, we are weak in muscles, so we need to do 60 minutes of exercise every day, including muscle strengthening exercises, compared to our Caucasian counterparts who can just do a jog or a run, and for 30 minutes, three times a week, that's good enough. So personalized diabetes care is a holistic approach, keeping patient at the center of the universe. And that is really the DNA of this whole transcultural matrix, ensuring that we are able to adhere. Because the biggest challenge with people is when you tell them to do something or don't do something, they usually rebel. And they, because they rebel, we want to ensure that we make them appropriate, take into account their culture, take into account their local customs, and ensure that they do the right thing so that they get a better outcome. So there are a lot of new treatments which are coming up in diabetes. For example, we know SGLT2 inhibitors have arrived. We know we are looking at molecular mimics which will improve the insulin signaling pathway, and many nutrients modulate that. So obviously we are having that. We have not closed the loop on the artificial pancreas, but we are almost there. We have better use of ensuring digital technology and using big data for meaningful decision making with patients. So obviously we are developing tools, whether they are digital, whether they are pharmaceutical, so that we can close the loop so that the patients can get better control of their diabetes. The whole current philosophy of diabetes management is that patients should live happily with diabetes. They should smile, they should not be depressed, and they should be confident that they can handle the disease better. And therefore, we have better and better tools. We are still in the search for the oral insulin. It's still elusive for the type 1 diabetic patients. But the artificial pancreas loop is almost closed, and I'm sure in a couple of years we will have good hope for type 1 diabetics. As far as type 2 diabetes is concerned and obesity is concerned, we have better and better molecular targets which we can address.
1: Radio and I'm for sure Public Health is India's first 24/7 online and streaming health talk radio station, dedicated to public service announcement programs issued in public interest to promote evidence-based patient education and public health awareness.
2: Welcome to Radio for Public Health, a 24/7 live streaming and on-demand platform for doctors to reach, connect, engage, and educate patients and high-risk citizens on evidence-based health education, thus enhancing health literacy and improve health outcomes.
3: Namaskar, me Dr. Sridhar Archik, me orthopedic surgeon ahe, ani Mumbaicha Leelavati ani Hinduja Hospital chi sallagna ahe. आज मी व्हिटॅमिन डीबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. व्हिटॅमिन डी एक व्हिटॅमिन आहे ज्याच्याबद्दलचे गैरसमज मला वाटतं सर्वात जास्त असतात. लोकांना इतके गैरसमज आहेत की त्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढेल म्हणून कोविडमध्ये लोकांनी व्हिटॅमिन डीचा इतका मारा केला की व्हिटॅमिन डी जास्त होऊन त्याचे दुष्परिणाम दाखवणारी लक्षणं घेऊन आमच्याकडे पेशंट यायला लागले. तर अति व्हिटॅमिन डी घेणं हे आरोग्याला हानिकारक असतं हा पहिला संदेश मी देऊ शकतो. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यात मदत करतं आणि म्हणून ते आपल्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अतिशय गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे लोकं म्हणतात मी गोळ्या कशाला खाऊ, अन्नात व्हिटॅमिन डी मिळतंच की. परंतु अन्नातून व्हिटॅमिन डी अतिशय नगण्य स्वरूपात मिळतं. उदाहरणार्थ अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं, पण एका अंड्यामध्ये 44 युनिट व्हिटॅमिन डी मिळतं, परंतु आपल्याला 600 ते 800 युनिट्सची दिवसाला गरज असते. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी गोळीच्या स्वरूपात घेणं बऱ्याच वेळेला भाग पडतं. दुसरा गैरसमज असतो की व्हिटॅमिन डी त्या त्वचेखाली उन्हात तयार होतं, तर गोळी खाण्यापेक्षा मी उन्हात जाऊन बसेन. ही गोष्ट जरी खरी असली की उन्हामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं आपल्या चामडीखाली, आपल्या एशियन चामडीमध्ये काही घटक असे असतात की ज्याच्यामुळे व्हिटॅमिन डी तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या शहरांमध्ये सध्या प्रदूषण एवढं वाढलं आहे की सूर्यकिरण त्या प्रदूषणामुळे आपल्या चामडीपर्यंत येस्तोरी त्यांची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमताच गमवून बसतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली संस्कृती आता घरबैठी झाली आहे आणि आतमध्ये घरात बसून आपल्याला व्हिटॅमिन डी तयारच करता येत नाही. त्यामुळे सर्वांनी एकदा तरी आपल्या व्हिटॅमिन डीची चाचणी करून लेव्हल किती कमी आहे हे बघून घ्यावं आणि नंतर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच व्हिटॅमिन डी घ्यायला सुरुवात करावी. आता नवीन संशोधन असंही दाखवतं की व्हिटॅमिन डी जर व्यवस्थित असेल तर तुमच्या डायबिटीस कंट्रोल करायलासुद्धा त्याची मदत होते. डायबिटीसमुळे बऱ्याचशा वातांच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडतो आणि असंही दिसून यायला लागलं आहे की व्हिटॅमिन डीची लेवल चांगली असेल तर काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. व्हिटॅमिन डी कॅन्सरवर मात करू शकत नाही पण तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती थोडीशी बदलू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असंही दिसून यायला लागलं आहे की आपला मूड जो अतिशय लो असेल तर त्याचं बऱ्याच वेळेला कारण